नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झ या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. सकाळची 5:56 झाली आहेत. श्रोतेहो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, दिनांक 25 जून 2026. श्रोतेहो, आमच्या आजच्या प्रसारणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

0: चौथे स्थान पर काबिज है। मौसम विभाग ने आज देश के कई हिस्सों में मूसलाधार बारिश की संभावना जताई है। पूर्वोत्तर क्षेत्र, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उप हिमालय, पश्चिम बंगाल, तेलंगाना, कोंकण और गोवा में तेज बारिश होने का अनुमान है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। सकाळचे 6:05 झाली आहेत। वेळ आहे चिंतन या सदराची। याचं लेखन केले संजीवनी तोफखाने यांनी।
3: सोली व सुख कोणत्याही सुसंस्कृत पुढारलेल्या समाजामध्ये ज्ञानाची उपासना सातत्याने सुरू असते। ते ज्ञान एका पिढीकडून पुढील पिढीकडे संक्रमित केले जाते। गुरुशिष्य परंपरा हे अभ्यासाचे प्रमुख अंग आहे। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुशिष्याचे नाते मायलेकरांसारखे अतूट आणि परस्पर पूरक असते। दासबोधाच्या 5व्या दशकातील तिसरा समास समर्थांनी शिष्य कसा असावा याच विषयावर सांगितला आहे। सत्शिष्याची लक्षणे सांगताना समर्थ विस्तृतपणे वर्णन करतात। समर्थ म्हणतात, मुख्य सत्शिष्याचे लक्षणं सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य। शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी, शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिस्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी। समर्थांनी 14-15 ओव्यांमध्ये सत्शिष्याची अनेक लक्षणे सांगितली आहेत। त्यापैकी सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना अनन्य भावाने शरण जाणे हे सत्शिष्याचे मुख्य लक्षण आहे। तो निर्मळ मनाचा, आचारशील, पूर्णपणे विरक्त आणि हातून काही चूक झाल्यास त्याबद्दल वाईट वाटणारा, पश्चाताप करणारा असावा। तो निष्ठावंत, पवित्र आचरण असणारा आणि शक्यतो हातून पापकर्म न घडलेला असावा। या समासामध्ये समर्थांनी सत्शिष्याबद्दल जे जे गुण सांगितले आहेत ते सर्व गुण कल्याण स्वामींमध्ये होते। त्यामुळेच ते गुरूंचे अत्यंत लाडके शिष्य होते। आपल्या गुरुभक्तीने त्यांनी ब्रह्मपद प्राप्त केले आणि या विलक्षण अनुभूतीनंतर गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास त्यांना शब्द सुचत नाहीत। मग ते फक्त सद्गुरूंचा जय जयकार करीत आहेत। ते म्हणतात, जय जयाजी करुणा सिंधू, जय जयाजी भवरोग वैदू, जय जयाजी बाळबोधू कृपा घना समर्था, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, जय जयाजी अध्यक्षा दयार्णवा, जय जयाजी पूर्णचंद्रा, जय जयाजी अलक्ष विहारा, जय जयाजी भवसिंधू भास्करा आनंद प्रभू। अतिशय विनयाने कल्याण स्वामी स्वतःला बालबुद्धीचा अनधिकारी शिष्य म्हणवतात। ते सद्गुरूंना म्हणतात, हे गुरु, आपण दयेचा सागर आहात। या भवसागरामध्ये प्रापंचिक दुःखाने आजारी असलेल्या साधकांसाठी उपचार करणारे वैदू आहात, कृपेचा वर्षाव करणारे मेघ आहात, आपला जय जयकार असो। पुढे ते म्हणतात, हे सद्गुरू, आपण प्रत्यक्ष ब्रह्म आहात, जे अनादि अनंत आहे, निर्गुण निराकार असल्याने जे कधीही नाश पावत नाही, सृष्टीच्या पलीकडे असल्याने सृष्टीच्या कल्पित बंधनातून सोडवणारे दयावंत आहात, या चराचर सृष्टीवर लक्ष ठेवून तिचे नियमन करणारे आहात, आपला जय जयकार असो। हे सद्गुरू, आपण पूर्णचंद्र आहात, कारण पौर्णिमेचा चंद्र कलारहित आणि प्रकाशमान असतो। 5 ज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी या कोणत्याही साधनाने ज्याला जाणता येत नाही अशा ब्रह्माशी आपण एकरूप होऊन जीवनमुक्तीचा विहार करीत आहात। या अफाट भवसागराला, त्यातील मायाजळाला क्षणार्धात आटवून टाकणारे तेजस्वी सूर्य आहात, आपण केवळ आनंद स्वरूप आहात, आपला जय जयकार असो। माझ्याकडे शब्दभांडार कमी आहे म्हणणारे कल्याण स्वामी सद्गुरूंची स्तुती करायला लागल्यावर त्यांच्या जिव्हेवर शारदा प्रकट झाली आहे असे वाटते। भावना विवश झालेल्या माणसाला प्रिय व्यक्तीची स्तुती किती करू आणि किती नको असे होते।

0: तसेच काहीसे कल्याण स्वामींचे येथे झालेले दिसते. अतिंद्रिय अनुभूतीने ते भारावले आहेत आणि सद्गुरूंची स्तुती करीत आहेत. व्यावहारिक जगात आपण असा अनुभव बरेचदा घेतो. प्रपंच आणि परमार्थ ही मानवी जीवनाची दोन अंगे आहेत. इंद्रिय गोचर दृश्य जग पंचमहाभूतात्मक जडवस्तूंचे बनले आहे, तर अतिंद्रिय अदृश्य जग हे संकल्पनांचे बनलेले आहे. संकल्पनांचे जग म्हणजे वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट्स. हे जडवस्तूंच्या जगापेक्षा म्हणजे वर्ल्ड ऑफ सेन्सपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. संकल्पनांचे जग हे माणसाच्या विवेकशक्तीतून निर्माण होते, म्हणूनच समर्थ विवेकावर भर देतात. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, विवेक ही फार मोठी शक्ती आहे. प्रपंचात अयशस्वी होणे हे बहुतांश माणसाच्या अविवेकीपणाचेच फळ असते. शांतपणे विचार करून प्रयत्नांची दिशा योग्य रीतीने ठरवली, प्रसंग ओळखून वागले, दुसऱ्यासाठी थोडी झळ सोसण्याची त्याग करण्याची सवय असली की माणूस प्रपंचात यशस्वी होतो. पण परमार्थाच्या मार्गावर मात्र सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांची कृपा आवश्यक असते. आपण मनाच्या अधीन असतो तोपर्यंत काळ आपल्यावर सत्ता गाजवतो. परमात्मा निर्गुण निराकार असल्याने त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही. सोहम मी तोच आहे हे विवेकाने जाणले की जीवन कृतार्थ होते. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन या सदरात संजीवनी तोफखाने यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतो, आता वेळ आहे प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमाची. कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत वैभवी शेटे यांनी गायलेल्या षटपदी स्तोत्रानं.

श्रोतो, वैभव शेटे यांनी गायलेलं षटपदी स्तोत्र आपण ऐकलं. प्रभातवंदना कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेली हेमंत जनार्दन यांची भूपाळी. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

श्रोतो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही भक्तिरचना होती पारंपरिक. याला संगीत दिलं होतं नंदू होनोप यांनी. प्रभात वंदना भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आर एन पराडकर यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना.

श्रोतो, लता मंगेशकर यांनी गायलेली, पंडित जित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही हिंदी भक्ती रचना होती संत मीराबाई यांची. प्रभातवंदना कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत एक देशभक्तीपर गीत.

0: श्रोतो, कवी सुदेश यांच्या समूहस्वरातील देशभक्तीपर गीतानं सांगता करीत आहोत प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमाची। श्रोतो, आता वेळ आहे आमचं कृषीवाणी या शेतीविषयक सदराची।
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी। विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: सर नमस्कार।
3: नमस्कार
2: सर। कालच्या भागामध्ये आपण बघितलं की बीज प्रक्रिया म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने महत्वाची आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत, पण ही बीज प्रक्रिया प्रत्येक पिकासाठी जर करायची असली तर कशा पद्धतीने केली पाहिजे, म्हणजे काही त्याचं काही सूत्र आहे का किंवा काही त्याचं तंत्रज्ञान आहे का आणि ते कोणतं आहे?
3: शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला आपलं जर प्रमाणित बियाणं जर असलं तर त्याच्याबरोबर काही बुरशीनाशकाचं एखादी पुडी किंवा पाकिट जेवढं बियाणं असेल त्याला लागणाऱ्या त्या प्रमाणात दिलेलं असतं।
2: बरं,
3: तर याची सिक्वेन्स एक लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे की सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशकाचीच बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं। तदनंतर काही किडींच्या अवस्था येतात, मग आता त्यामध्ये मी एक सर्वसाधारण तुम्हाला सांगतो की यामध्ये थायरम सारखं बुरशीनाशक आहे किंवा कॅप्टन सारखं आहे, कार्बनडेझिम आहे, हे साधारणतः 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात हे बुरशीनाशकं जे आहेत ते आपण घेऊ शकतो। तदनंतर काही कॉम्बिनेशनची पण संयुक्त बुरशीनाशकं उपलब्ध आहेत की जी आपण त्यांचंही प्रमाण त्या ठिकाणी 3 ग्रॅमपर्यंत आहे प्रति किलो बियाणे, तर ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात। प्रमाणित बियाण्याबरोबर हे सोबत दिलेलं असतं। तदनंतर आपल्याला बऱ्या बहुतांशी वेळा काय होतं की काही किडींच्या ज्या अवस्था आहेत या जमिनीत पण असतात आणि काही आपल्याला सुरुवातीच्या काळात सुद्धा बियाण्याला त्या ठिकाणी इजा पोहोचवत असतात किंवा बियाणं उगवल्यानंतर काही खोड कीड असेल किंवा खोडमाशी असेल यासारख्या किडींचे भात सारखं पीक जे आहे त्याच्यावर प्रादुर्भाव करत असतं किंवा ज्वारीमध्ये सुद्धा किंवा मक्यामध्ये सुद्धा या किडींचा प्रादुर्भाव असतो, तर त्यांचं आपल्याला नियंत्रण करण्यासाठी थोडंसं एक कीटकनाशकाची पण सोबत बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं। मग त्यामध्ये आपण थायोमिथोक्झान नावाचं कीटकनाशक आहे ते साधारणतः 10 मिली प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण त्याची सुद्धा बीज प्रक्रिया जी आहे ते आपण करू शकतो। तर हे झालं म्हणजे सिक्वेन्स लक्षात आली की पहिले बुरशीनाशकाची करणे, तदनंतर कीटकनाशक घेणे, तदनंतर थोडा वेळ थांबणे, त्याला व्यवस्थित एकत्रित ढवळून घेणे आणि हे ज्यावेळी आपण वापरत असतो त्यावेळी थोडंसं पाणी पिंपडणं गरजेचं असतं जेणेकरून कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक हे बियाणाला योग्यप्रमाणे लागलं पाहिजे। त्यासाठी हात मोजे याचा कंपल्सरी वापर शेतकरी बंधूंनी करणं गरजेचं असतं, कारण हे बहुतांशी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे विष असतात आणि विषाचं त्याच्यात

0: थोडासा घटक असतात की जेणेकरून ते आपल्या कातडीला किंवा हाताला त्याचा स्पर्श त्या ठिकाणी होणं टाळण्यासाठी हँडग्लोव्हचा वापर करणं गरजेचं असतं आणि हलक्या हातांनी तदनंतर ते बियाणे बुरशीनाशक चोळणे गरजेचं असतं, जेणेकरून बियाण्याचं जे बाह्य आवरण आहे तो त्या ठिकाणी डॅमेज होणार नाही आणि आपलं उगवण जे येते तर होणार नाही, यासाठी ही काळजी शेतकरी बंधूंनी घेणं गरजेचं असतं. आणि हे झाल्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे जीवाणू खत. मग त्यामध्ये नत्रस्थिरीकरण करणारं जीवाणू खत आहे किंवा स्फुरद विरघळणारं जीवाणू खत आहे किंवा पालाश पसरवणारं जीवाणू खत आहे. यासारखं ज्या ज्या पिकाला जे गरजेचे जीवाणू खत आहे ते त्या ठिकाणी घेऊन त्याचं साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये ते घेणं, तदनंतर सोबतच आपल्याला एक गुळाचं द्रावण करणं गरजेचं असतं. म्हणजे 1 लिटर पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये 125 ग्रॅम त्या ठिकाणी गुळ घेणं गरजेचं असतं. त्याला उकळून घ्यायचं, नंतर ते थोडंसं थंड झालं की मग ते बियाण्यावर टाकणं किंवा त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जीवाणू खत ऍड करणं. मग साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू खताचं एक पाकिट हे साधारणतः 10 किलो बियाण्यासाठी सफिशियंट असतं. मग या प्रमाणामध्ये ते गुळाचं पाणी गुळून थंड करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये 250 ग्रॅमचं पाकिट टाकणे, त्याची स्लरी तयार झाली की मग ती हलक्या हातांनी त्या बियाण्याला लावणं किंवा चोवणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीने पसरवल्यानंतर त्याला सावलीत वाळू द्यावं चांगल्या एखाद्या पृष्ठभागावर किंवा पेपरवर पसरवणे. मात्र ही संपूर्ण बीज प्रक्रिया झाली, जैविकची झाली की मग नंतर वाळवल्यानंतर लगेच तुम्ही त्याची आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला रासायनिक करणं आणि त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपण लागवड केली तर आपलं पुढचं नुकसान टळू शकतं, कीड रोगांच्या पासून होणार आणि उत्पादनही चांगलं येऊ शकतं.
0: निश्चित.
1: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:42 झाली आहेत. श्रोतो, आता ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची याविषयीची माहिती. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. दिनविशेष 6:55 संकलक सचिन प्रभुणे. सकाळी ठीक 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते, आता आमचे आजचे ग्राहक केंद्रित कार्यक्रम जाणून घेऊयात. आज सकाळी 7:40 कंक्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. तर 7:45 आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 8:00, तर 8:25 प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर. सकाळी 10:00 वेदांत हॉस्पिटल, 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. शर्विल होमिओपॅथी या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी 10:20. 10:30 पूना गाडगीळ अँड सन्स. तर 10:35 ऐकणार आहोत ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम

श्रोतो, आमचे आज दिवसभरातील संगीत विषयक कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:50 प्रसारित करणार आहोत भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम सुगम संगीत. 8:40 आनंद घेऊयात मराठी चित्रपटातील काही गीतांचा आमच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. 9:00 ऐकणार आहोत काही हिंदी सुमधुर गीतं आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. भावगीतांचा कार्यक्रम पुन्हा एकदा

0: दरम्यान सकाळी 9:30 वाजता अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात काव्य छंद जपणारे कराड येथील गोविंद वासुदेव कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं. सायंकाळी 5 वाजता उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. सायंकाळी 6 वाजता जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 7:30 वाजता शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी किसानवाणी संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. याचं लेखन केले निलिमा कदम यांनी. यात सहभागी कलाकार सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि निलिमा कदम. त्यानंतर कृषीवाणी या सत्रात खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा केंद्रातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. दरम्यान सायंकाळी 6:30 वाजल्यापासून भारत विरुद्ध बांगलादेश संघांदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर येथे खेळल्या जाणाऱ्या ICC T20 महिला विश्वचषक क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही प्रसारित करू आपण ऐकू शकाल आपल्या रेडिओ सेटवर. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी, 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन आणि उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
4: बेतले जर कधीची बाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
5: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
5: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
6: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
7: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
6: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
8: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
9: ऍट 64 अवेन्यू, 1 BHK, 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी.

0: करा 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
2: श्रोते, आपण करत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.9 एकमेका हर्जी एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकणार आहोत परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची ही मालिका. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी.
3: नमस्कार रसिक श्रोते हो, मागील 2 भागांमध्ये आपण सातारा जिल्ह्याच्या परिसंस्था या मालिकेमध्ये देवराई आणि देवडोह या अनोख्या निसर्ग संवर्धन संकल्पनेविषयी ऐकलं. आता या नक्की देवराई आणि देवडोहांची गरज अथवा त्याच्या संवर्धनाची गरज काय आहे किंवा ती राखण्याची गरज काय आहे त्याची माहिती आजच्या भागामध्ये आपण घेऊया. मुख्यत्वे करून आपण ऐकलंच की हे देवराई आणि देवडोह हे जनुकीय कोश म्हणजे आपल्या ज्या काही वनस्पती आणि जलचर आहेत यांच्या मूळवानांची ठिकाणं आहेत किंवा ह्या बँक आहेत किंवा थोडक्यात ह्या राखून ठेवण्याची ठिकाणं आहेत की तिथे या सर्व जीवांचं जतन केलं जातं. देवराईच्या बाहेरच्या प्रदेशामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो तर तिथं आपण सद्यस्थितीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रदूषणांपासून ते वेगवेगळ्या पर्यावरणीय संकटांचं आपल्याला तिथं आक्रमण झालेलं दिसतं किंवा ते मानवनिर्मित असतील निसर्गनिर्मित असतील. परंतु याच्यामुळं काय होतं आहे की या ज्या भागामध्ये या देवराय किंवा देवरायांच्या बाजूचा जो प्रदेश आहे तो एका अर्थानं परिस्थितीच्या अनुषंगानं सध्याला धोकाग्रस्त असल्याचं किंवा मानवी कृतींमुळे धोकाग्रस्त असल्याचं दिसून येतं. अशा वेळी देवांच्या अथवा पिशांच्यांच्या नावे ज्या वेळेला या देवराय आणि देवडोहांमध्ये आपण तिथं काही जैवविविधतेचं संरक्षण करतो तर त्यावेळेला ज्या बाह्य प्रदेशामध्ये म्हणजे देवराईच्या अथवा देवडोहाच्या बाह्य प्रदेशामध्ये जरी एखादं संकट आलं आणि त्याच्यामुळं जर तिथल्या काही प्रजाती वनस्पती असतील अथवा जलचर असतील किंवा इतर काही जीव असतील तर त्या प्रजाती जर धोक्यात आल्या तर राखलेल्या प्रजाती या देवरायांमध्ये किंवा देवडोहांमध्ये मिळून येतात. आणि याचंच कारण आहे की आपल्याला ह्या देवराई आणि देवडोह हे आपल्याला राखले गेले पाहिजेत किंवा वाचवले पाहिजेत. याचंच पुढं जाऊन भविष्यकाळामध्ये नंतरच्या याच्यामध्ये जे काही अभयारण्य किंवा संरक्षित प्रदेश राखीव प्रदेश एखाद्या विशिष्ट प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी वनस्पतींसाठी हे जे अस्तित्वात आले तर ही भारतीय प्राचीन निसर्ग संस्कृतीनं आपल्याला दिलेली एक फार मोठी देणगी आहे.
2: परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची ही मालिका आपण ऐकत आहोत. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. श्रोतो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत.
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
0: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
1: सातारा आकाशवाणी.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतो, आज आहे गुरुवार, तेव्हा सायंकाळी 7:30 वाजता जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा, फक्त आणि फक्त आकाशवाणी सातारा केंद्रावर 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करणार आहोत सचिन प्रभूने लिखित दिनविशेष.
1: श्रोतेह नमस्कार. आज आहे 25 जून. नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेन्सर्ट यांचा जन्म 25 जून 1864. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लुई माउंटबॅटन यांचा जन्म 25 जून 1900. संगीतकार मदन मोहन यांचा जन्म 25 जून 1924. 1950 ते 1970 या दशकातले हिंदी चित्रपट उद्योगातले सर्वात मधुर आणि कुशल संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी रचलेल्या अजरामर गझलांसाठी ते विशेषतः लक्षात ठेवले जातात.

0: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव यांचा जन्म 25 जून 1928। माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म 25 जून 1931। कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातली वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला 25 जून 1918 रोजी। महात्मा गांधींना पुणे महापालिकेनं मानपत्र दिलं 25 जून 1934 रोजी। यावेळी त्यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न झाला। भारतानं क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली 25 जून 1983 रोजी। बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचं निधन झालं 25 जून 1922 रोजी। छंदांचे जादूगार असं त्यांना मानलं जातं। ते मध्ययुगीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पौराणिक कथा अशा अनेक विषयांचे तज्ज्ञ होते। अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचं निधन झालं 25 जून 2009 रोजी। हे होते आजचे दिनविशेष। पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये। नमस्कार।
1: श्रोतो, दिनविशेष आपण ऐकलेच आकाशवाणी सातारा केंद्रावरून। याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी।

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 0122-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122-25-0046।
1: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र। श्रोतो, ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयी। आज सकाळी 9:30 वाजता ज्येष्ठांसाठी कार्यक्रम अमृत कलश मध्ये आपण ऐकणार आहोत काव्य छंद जपणारे कराड येथील गोविंद वासुदेव कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद। सूत्रनिवेदन अजय गिजरे यांचं। तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी। विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी। सकाळचे 7 वाजलेत। वेळ आहे आजच्या सुविचाराची। श्रोतो, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: ऐकूयात सुविचार. निस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. सुविचार पुन्हा एकदा. निस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400+ किलोमीटरची रेंज
1: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 8108383
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस
4: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
3: एकीने आपल्या सातारा स्वच्छ बनूया.
4: आपण ऐकत आहोत आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या एफ एम लहरींवर. श्रोतो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भात

0: संदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षाअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल, असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा

उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला, यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घर भर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
6: मुलांची काळजी वाटते.
7: balamancare.com.
6: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
7: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
6: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
7: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
6: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
7: वाईट सवयी, उद्धट वर्तन
6: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
7: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
8: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22 पुणे.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। श्रोतो, यानंतर सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर खरंच जाडीवरती लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो, आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत. म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहेत, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहेत, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाहीये सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिंपल गोष्ट आहे, काहीच हे नाहीये. एखादा व्यक्ती म्हणा नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा, जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाहीये.
0: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे

0: आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत. फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो? म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळत काही आहे गरम म्हणायला चहा आहे ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजचंच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
0: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
1: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोट्या छोट्या टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडेमोड,
0: उलटे आकडेमोज,
1: उलटे आकडेमोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच केलं, मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
0: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
1: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे गर्भावस्था. फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
0: प्रशिक्षकाची गरज आहे
1: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्त मुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. 6 अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धवती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
0: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळलं पाहिजे.
1: तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
0: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
1: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य

0: आतमधली स्वच्छता अंत शौच जे आहेत ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धीक्रिया उपयोगाच्या आहेत. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धीक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धीक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धीक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या. ज्याला गरज असेल

0: शुद्धिक्रिया करेल. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं? कारण आतमधलं तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय. तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्यानी तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साध्य होईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपने आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे, मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर. मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी

0: संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित,

0: प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालीत. वेळ आहे ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर या कार्यक्रमाची.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर आहेत आज या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी सागर शहा सर. नमस्कार सर.
2: नमस्कार रेणू मॅडम.
1: 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या वास्तूमध्ये तुम्ही आता एक शॉप घेतला आहे कमर्शियल स्पेसमध्ये. त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की मुळात तीच वास्तू तुम्ही का निवडली, ते लोकेशन तुम्ही का निवडलं, तुमचा त्यामागचा उद्देश काय होता?
2: कंगराळकर साहेबांचं साताऱ्यातलं नाव आम्ही फार पूर्वीपासून ऐकून होतो आणि त्याचबरोबर कंगराळकर साहेबांनी जे लँडमार्क टॉवर हा जो प्रोजेक्ट सुरू केला होता ह्याचं मी गेले 4 वर्षापासूनचा साक्षीदार आहे.
1: अरे वा.
2: जेव्हा कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू झालं आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांनी आता ग्राहकांसाठी म्हणजे शॉप ओनरसाठी असेल, ऑफिस ओनरसाठी असेल, हे ओपन केलं तेव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर आली ती बिल्डिंगची भव्यता. अशा बिल्डिंगची भव्यता बघितलं तर बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे सारख्या मोठ्या सिटी सोडल्या तर अगदी आपलं कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, अहमदनगर असेल, अशी जी काही जिल्ह्याची ठिकाण आहे अशा कोणत्याही शहरात तुम्हाला 17 मजली बिल्डिंग बघायला नाही मिळणार. मग हा जो 17 मजली जो टॉवरचा प्रोजेक्ट आहे आणि बाहेरच्या बाजूला कमर्शियल आहे, तिथं पण त्यांनी एक अतिशय चांगलं काम काय केलंय तर कमर्शियल मध्ये येणाऱ्या ग्राहकांचा रेसिडेन्शियल लोकांशी काही संपर्क येणार नाही, त्यामुळे रेसिडेन्शियलला जी लोक फ्लॅटमध्ये राहणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
1: म्हणजे
2: कमर्शियल कॉम्प्लेक्सचा त्यांनी जो काही दिलेला आहे प्रवेश तो वेगळा आहे ग्राहकांसाठी आणि रेसिडेन्शियलला जे काही लोक राहणार आहेत तर तिथंही वेगळा आहे.
1: बरोबर
2: बरोबर. आणि मग अशाच गोष्टींमुळे मी अगदी आनंदाने तुम्हाला सांगू शकतो की मी तिथं 3 BHK फ्लॅट पण बुक केलाय. आय थिंक काय मी पहिल्या 10 कस्टमर्स मध्ये असेल कारण कंगराळकर साहेबांची इतक्या वर्षाची विश्वासार्हता, त्यांचं कामाचा दर्जा आणि त्यांचं प्रत्येक काम वेळेत देण्याचा जो काही त्यांनी दिलेला शब्द असतो तो आज सगळ्यात पूर्ण केलाय, त्यामुळे मला तिथं फ्लॅट घेताना तर अत्यानंद झाला कारण 1650 स्क्वेअर फीट सारखं वास्तूमध्ये मी जाणार पुढच्या 1 वर्षभरात.
1: बरोबर.
2: तर ते एक स्वप्न होत आहे. आता राहिला आपण मेन विषयावरती परत येऊया की ते गाळा घेत असताना आम्हाला लक्षात आलं की बिल्डिंगचं जे काही इलिव्हेशन आहे, बिल्डिंगला जी काही भव्यता दिली आहे, पार्किंग स्पेस दिली आहे आणि त्यांनी जे काही लोअर ग्राउंड आणि अपर ग्राउंड असे गाळे काढलेले आहेत त्याच्यामध्ये लोअर ग्राउंड असं वाटतच नाही. आता तर हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलाय, ऑलरेडी इथं जेवढे गाळे त्याच्यातले आय थिंक सगळे गाळे तर त्यांनी विकलेत, परंतु ते सुरू होता होता पुढचे 2-3 महिने जातील. परंतु मी तुम्हाला एक विश्वासाने सांगू शकतो आजपासून पुढच्या 6 महिने ते 1 वर्षभरानंतर पूर्ण साताराच काय तर पश्चिम महाराष्ट्रात ह्या बिल्डिंग सारखी बिल्डिंग तर नाहीच आहे, परंतु जेव्हा कस्टमर इथं येईल आणि इथं ज्या पद्धतीने खरेदी झाल्यानंतर त्याला एक जो आनंद मिळेल तो दुसरीकडे कोठेच मिळणार नाही.
1: वा, खरंच सागर सर खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
2: थँक्यू रेणू मॅडम.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता आपण ऐकणार आहोत अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड

0: होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
1: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-101 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 7:50 झाली आहेत. सुगम संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत माणिक वर्मा यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीत आहे बाळ माटे यांचं.

0: माणिक वर्मा यांनी गायलेला हा अभंग होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
5: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
5: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
7: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
8: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
7: आई, आता झाली का पंचायत?
9: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
10: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
9: श्री वर्धमान NX

0: अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा।
1: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे।
1: नियम अटी लागू।
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
3: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। प्रवेश सुरू।
3: संपर्क 83 29 72 94 98।

0: लाहोटी प्राईड येथे असलेले डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक हे त्यापैकीच एक नाव. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊयात दीपज्योती मधून ट्रीटमेंट घेतलेल्या पेशंटची सक्सेस स्टोरी. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. दीपज्योती फिजिओथेरपीचा तुमचा अनुभव काय सांगाल?
1: 4 वर्षापूर्वी मला बॅक पेनचा त्रास सुरू झाला. मी पेशाने शिक्षक असल्यामुळे मला असं वाटायचं की कंटिन्यू उभं राहिल्यामुळे हे असं होत असावं. कालांतरानं दुखणं अधिकच वाढू लागलं आणि वेदना कमरेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत जाऊ लागल्या. चालता येणं देखील अशक्य होऊ लागलं होतं. भरपूर डॉक्टर केले पण गुण मात्र येत नव्हता. अनेक डॉक्टरांनी मला ऑपरेशन करा म्हणून सल्ला दिला होता. पेन किलर खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटायचं पण 2-4 दिवसातच पुन्हा पेन सुरू व्हायचं.
0: ओ, आणि सारख्या अशा पेन किलर्स खाणं पण अर्थात चुकीच आहे.
1: हो हो हो. त्यामुळेच मला माझ्या या प्रॉब्लेमचं शुअर शॉर्ट सोल्युशन हवं होतं. मग मला एक जणांनी दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक बद्दल सांगितलं. इथं आल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टर कांबळे सरांनी माझे काही बेसिक रिपोर्ट्स आणि MRI करून घेतले. माझ्या मणक्याच्या L3 आणि L4 मध्ये डीजनरेशन होतं. मणक्याची गादी बाहेर आल्यानं तिथून जाणारी जी नस होती ती दबली होती आणि त्यामुळे पायाच्या घोट्यापर्यंत जी कळ जात होती. सरांना मूळ कारण कळलं आणि त्यांनी मूळ कारणावरच ट्रीटमेंट करायला सुरुवात केली.
0: अच्छा सर, ही ट्रीटमेंट कशा पद्धतीची होती?
1: माझ्या केस मध्ये मला 4 पावलं देखील चालता येत नव्हतं. त्यामुळे सरांनी इलेक्ट्रोथेरपी, डिकम्प्रेशन थेरपी आणि मॅट्रिक्स थेरपी टप्प्याटप्प्यामध्ये केल्या. सुरुवातीचे 3 आठवडे मी कंटिन्यू फिजिओथेरपीसाठी येत होतो. मॅट्रिक्स थेरपीमुळे मणक्याला पकडणारे जे मसल्स आहेत ते फ्लेक्झिबल केले जात होते आणि त्यामुळे सूज कमी होण्यास मदत झाली. IFT अल्ट्रासाऊंड या ट्रीटमेंटनं दुखणं कमी झालं आणि मणक्यासाठी डिकम्प्रेशन सुद्धा केलं होतं.
0: ओके.
1: सुरुवातीचे काही व्यायाम प्रकार मी सरांच्या मदतीने केले. त्यानंतर काही दिवसांनी मी स्वतः करू लागलो आणि त्यानंतर त्यांनी वजन देऊन व्यायाम प्रकार करून घेतले. ही अर्थातच वेळ घेणारी गोष्ट आहे पण याचे रिझल्ट लॉंग लास्टिंग आहेत. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर त्यानंतर सरांनी मला 3 दिवसातून एकदा आणि जसं माझं दुखणं 20% आलं त्यानंतर 15 दिवसातून एकदा बोलवायला सुरुवात केली. सरांकडे जायच्या आधी मी 2 पावलं सुद्धा व्यवस्थित टाकू शकत नव्हतो पण 4 महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर मी 4 ते 6 किलोमीटर चालायला लागलो. माझी ट्रीटमेंट कम्प्लीट होऊन आता साधारण 3-3.5 वर्ष झालीत आणि मला आता कसलाही त्रास होत नाही.
0: दॅट्स ग्रेट. फिजिओथेरपी ट्रीटमेंट खूपच प्रभावी आहे तर.
1: हो हो. फिजिओथेरपीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांना वेदनामध्ये जलद आराम मिळतो. विशेष म्हणजे फक्त तात्पुरता आराम देण्याऐवजी फिजिओथेरपी दुखण्याच्या मूळ कारणावर काम करते. पेन किलर औषधे काही काळासाठी वेदना कमी करतात परंतु फिजिओथेरपी शरीराच्या नैसर्गिक हालचाली सुधारून स्नायूंना बळकट करून दीर्घकालीन फायदा मिळवून देते. जेव्हा वेदना कमी होतात तेव्हा आपल्या दैनंदिन हालचालीमध्ये वाढ होते. हालचाली वाढल्यानंतर योग्य व्यायामाच्या मदतीने स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढवली जाते. स्नायू मजबूत झाल्यावर मणक्यावर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो आणि शरीराचा तोल अधिक चांगल्या प्रकारे सांभाळला जातो.
0: खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या अनुभवाचा नक्कीच आपल्या श्रोत्यांना उपयोग होईल. मला दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिकचा नंबर देता का?
1: हो हो. 9665-203-702.
0: 9665-203-702. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर तुमच्या जुनाट कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखीला कायमचा रामराम ठोकायचा असेल तर आजच राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड येथे असणाऱ्या दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 8:20 झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082939394. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: मुलांची काळजी वाटते
6: balamankare.com.
5: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं,
6: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
5: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
6: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.

0: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
1: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
0: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगनी सहज सोडवता येतात.
1: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
2: आमचा फोन नंबर आहे 77981982 पुणे.
3: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतो, आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयी। आज सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत ज्येष्ठांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। यामध्ये आज आपण ऐकणार आहोत काव्यछंद जपणारे कराड येथील गोविंद वासुदेव कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद। सूत्रनिवेदन आहे अजय गिजरे यांचं।

श्रोते, आज सायंकाळी 6:30 वाजल्यापासून भारत विरुद्ध बांगलादेश संघांदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आपण आपल्या रेडिओ सेटवर ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी.

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 8:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपल्याकडे आजही आपल्या एका मैत्रिणीचा प्रश्न आलेला आहे. त्या विचारतायत की माझ्या आईची मध्यंतरी टेस्ट केली, बायोप्सी केली, त्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर लगेचच 2-3 दिवसात बीपी पण शूट झालं, बीपी डायग्नोस झालं. तर ब्रेस्ट कॅन्सरमुळे बीपी होतो का?
3: हा अत्यंत कॉमन प्रश्न आहे आणि खूप वेळा ओपीडी मध्ये येणाऱ्या पेशंट्सना हा प्रश्न पडतो. बहुतांश वेळा असं झालेलं असतं की जसं या ताईंच्या मदरला आहे की आधी नव्हता बीपी आणि बायोप्सी केल्यानंतर बीपीचा त्रास आहे हे कळलं किंवा बीपी डायग्नोस झाला, मग बीपीची गोळी सुरू झाली.

0: तर खूप जणांना असं वाटतं यामुळे की कॅन्सरमुळे बीपी होतो का, पण असं ऍक्च्युली नाहीये. जर आपल्याला खूप काही त्रास होत नसेल आणि आपण आपली रुटीन लाईफ नॉर्मली जगतोय, तर हार्डली कधी आपण जाऊन स्वतःचं बीपी किंवा शुगर चेक करतो, ज्याला आम्ही स्क्रीनिंग म्हणतो, की काही त्रास होत नसताना सुद्धा जाऊन हेल्थ चेकअप करून येणं हे सगळेच करत नाहीत.
1: ओके.
0: आणि त्यामुळं ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज जे की वयाच्या 50 नंतर होणारे आजार आहेत, कॉमनली होणारे आजार आहे, ते जर आपण स्वतः स्क्रीनिंग नाही केली तर ते जोपर्यंत त्रास देत नाही तोपर्यंत कळतच नाही.
1: बरोबर.
0: आता ब्रेस्टमध्ये एखादा त्रास होणं, गाठ होणं, आणि मग त्याच्यासाठी आपण डॉक्टरकडे जाणं आणि त्याच्या डायग्नोसिस सोबत, ब्रेस्टच्या गाठीमध्ये काय आहे ह्याच्या डायग्नोसिस सोबत, मग ते ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा इन्फेक्शन असो, या मूळ डायग्नोसिस सोबत बीपीचं निदान होणं हा योगायोगच असतो.
1: ओके.
0: म्हणजे तो एक निमित्त झालं की आपण या कारणाने डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला बीपी चा त्रास आहे हे कळलं. या गोष्टीकडे नक्की कॅन्सरमुळे बीपी झाला असा विचार न करता या छोट्या प्रॉब्लेममुळे किंवा या आजाराच्या डायग्नोसिस निमित्त आपल्याला बीपीचाही त्रास होता हे कळलं असं आपण बघावं, आणि हे आम्हाला बऱ्याच जणांना समजवावं लागतं, आणि त्या त्रासाचा सुद्धा आपण योग्य वेळेत ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि खूप जास्त बीपी वाढल्यामुळे अचानक होणाऱ्या जे त्रास असतात किंवा एपिसोड्स असतात, अचानक चक्कर येणे, डोकं दुखणे, कधी स्ट्रोक होणं, पॅरालिसिस होणं, यासारख्या गोष्टी उलट टळणार आहेत, कारण आपल्याला योग्य वेळेत कळून आपण बीपीची ट्रीटमेंट सुरू करतोय.
1: बरोबर.
0: अशा रीतीने या गोष्टीला घेतलेलं फार चांगलं राहील.
1: अगदी. मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380-43536.
0: नक्कीच काही जण असतात जे डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटला बघून घाबरतात आणि आमच्या इथे आल्यामुळे बीपी वाढलंय असं त्यांना वाटतं, किंवा काही जणांना ड्युरिंग सर्जरी बीपी वाढतं, आणि किंवा असं जे घाबरल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे थोडाफार जे बीपी वाढण्याचे एपिसोड होतात ते डेफिनेटली टेम्पररी असू शकतात.
1: ओके.
0: पण मग त्याला सुद्धा त्यावेळेला ट्रीटमेंटची गरज असतेच, आणि जर ते टेम्पररीच असेल तर काही दिवसांनंतर जेव्हा आपण काम डाऊन होतो, आपली रेग्युलर लाईफ सुरू होते, तेव्हा जर गरज नसली तर आपण ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करू शकतो.
1: ओके.
0: पण त्यावेळेला त्या गोष्टीला खूप न घाबरता जर आपल्याला खरंच बीपी डायग्नोस झालं असेल तर त्याची ट्रीटमेंट घेण्याची वेळ आहे हे समजून आपण ट्रीटमेंट घ्यावी.
1: अगदी. त्यामुळे अजिबात असा विचार करू नये की ब्रेस्ट कॅन्सरमुळे बीपी होतो. तेव्हा मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या किंवा ब्रेस्टच्या आजारांबद्दलच्या विविध माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380-43536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.
4: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
5: आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये

प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अॅमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्य

उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार

0: लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अरे संसार संसार चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
4: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
3: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
4: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
3: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
4: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
3: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
4: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
3: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
4: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
3: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9400

श्रोतो, उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश केबुळकर यांचं हे गीत होतं आई ह्या चित्रपटातील. याला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेल्या योगेश यांच्या साधी माणसं या चित्रपटातील गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत, वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं दिलवाले या चित्रपटातील नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
3: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @ छत्रपती

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400+ किलोमीटरची रेंज
1: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 8108383380
1: 8108383480.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
5: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

श्रोते, हे होतं एक दुजे के लिए या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी युगल स्वरात गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. याला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
5: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: श्रोतो, हे होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी युगल स्वरात गायलेलं गीत. गीत होतं इंदिवर यांचं, संगीत होतं बाप्पी लहरी यांचं आणि चित्रपटाचं नाव होतं हिम्मतवाला. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
2: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
1: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
2: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
1: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
2: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
1: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध
2: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.

0: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा।
1: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा।
0: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: मसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

श्रोतो, लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी युगलस्वरात गायलेल्या समीर यांच्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या कुदरत का कानून या चित्रपटातील गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोतो, आता वेळ आहे ज्येष्ठ नागरिकांच्या अमृत कलश या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले अजय गिजरे यांनी.

0: श्रोते हो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, मानवी मनाला कुठल्याही अवस्थेमध्ये सोबत करते ती कविता. अप्रतिम काव्याच्या दोन ओळी कधी मनाला प्रेरणा देतात, उभारी देतात, दुःखावर हळूवार फुंकर घालतात, तशी आनंदाला उधाण आणतात. तर अशी ही कविता अगदी छोट्याशा वयापासून अवतीभोवती भेटत राहते. श्रोते हो, एवढी सगळी प्रस्तावना ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल काव्य विषय घेऊन आज आपण बोलणार आहोत. आपल्या भेटीला आले आहेत कराड येथील कवी श्रीयुत गोविंद वासुदेव कुलकर्णी. वैविध्यपूर्ण काव्य रचना करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांना तबला साथ करणारे श्रीयुत रमाकांत देवळेकर तसंच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकरजी यांनी त्यांच्या काही काव्यरचना गायल्या देखील आहेत. तर गोविंद कुलकर्णी यांच्या या छंदासंदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्याचबरोबर काही काव्यरचनांचा आनंदही घेणार आहोत. गोविंद कुलकर्णी सर, कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: एखाद्या काव्यानंच आपण ओळख करून दिली तर जास्त बरं वाटेल असं वाटतंय.
1: बर, अंगारकी संकष्टी होती, मी असं मनामध्ये ध्यान करत बसलो होतो आणि मला असं वाटलं की गणपतीची मूर्ती माझ्या अंतरामध्ये आहे, हृदयात आहे. त्यावेळी जे मला काय सुचलं ते मी माझ्या काव्यामधून उतरायचा प्रयत्न केलाय, ते आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. माझ्या काव्याचं नाव आहे श्री गणेश पूजा. अंतरीच्या या दिव्य मंदिरी मूर्ती तुझी गणराजा, अंतरीच्या या दिव्य मंदिरी मूर्ती तुझी गणराजा, मंत्रे केली प्राणप्रतिष्ठा आणिक मानस पूजा. ती अंतरात असल्यामुळं त्याची प्राणप्रतिष्ठा आणि मानस पूजा केलेली आहे. तो आता आत कसा आहे, भालचंद्र तू मूषकारूढा, वक्रतुंड तू लंबोदरा, लाल पुष्प अन दुर्वा किरीटी, भाळी टिळा शेंदुरा, त्रिशूळ डमरू मोदक हाती, एकदंतीच्या चतुर्भुजा, मंत्रे केली प्राणप्रतिष्ठा आणिक मानस पूजा. आता त्याच्यानंतर त्याच्या गुणाचं वर्णन केलं. सिद्धिविनायक विघ्ननाशका, मंगलमूर्ती गिरिजासुता, त्रिलोकीचा नाथ सर्वथा, त्रैलोक्याचा तूच पिता, वैदिक शास्त्री ज्ञान सिंधू तू, धन्य जगिया हे द्विजा, मंत्रे केली प्राणप्रतिष्ठा आणिक मानस पूजा. दास तुझा मी विसरुनी तन मन, लीन होऊनी

0: तुझी या आचरणी, म्हणजे ह्यामध्ये फसायदा नाही. दास तुझा मी विसरून तन मन लीन होऊन तुझी या आचरणी, विनम्र भावे सेवा करीतो भाव भक्तीची सुमने अर्पुनी. ज्ञान कीर्ती लाभो सर्वांना, ज्ञान कीर्ती लाभो सर्वांना, आशीर्वाद हा असो तुझा, मंत्रे केली प्राण प्रतिष्ठा, आणिक मानस पूजा, आणिक मानस पूजा.
1: छान कविता एकूण करण्याचा छंद कधीपासून लागला असं आपण म्हणूया?
0: साधारण 1960 पासून मला काव्याची आवड आहेच. माझ्या घरामध्ये माझ्या बहिणी कथालेखन करायच्या, मलाही पूर्वीपासून अशी गाण्याची आवड असल्यामुळं ऐकण्याचा छंद होता. त्या गाण्याच्या अनुषंगानं मला काव्याची ओढ लागली. त्यापासून मी एक एक काव्य करत गेलो आणि गुरुकृपेनं आज माझा थोडासा संग्रह झालेला.
1: 60 सालापासून म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून?
0: 60 म्हणजे साधारण 12 वर्षापासून काव्य करतो.
1: आज तुमचं वय वर्ष
0: 79 चालू आहे.
1: अच्छा, काव्य जेव्हा मनामध्ये स्फूर्त किंवा जेव्हा असं वाटतं की आता याची कविता तयार होऊ शकते, तेव्हा अशी तुमची काय मनोअवस्था असते त्याचं काही शब्द वर्णन होऊ शकेल?
0: मला काही वेळा काव्य सुचायला लागली की मला झोपेच जाग येते. मला जेवताना सुद्धा मला ते पटकन तिथे लिहून ठेवावं असं वाटतं. एक किस्सा सांगतो. माझं मूळ गाव कडगाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी 63 साली ओगलेवाडीला आलो. तर मी तिकडे कडगावला गेलो होतो आणि कडगावहून येत असताना मला एक स्तोत्र सुचलं. आणि कडगाव ते कराड जवळजवळ 100 किलोमीटर आहे, तर जवळजवळ 3-4 कडव्याचं ते स्तोत्र असेल.
1: अच्छा,
0: सुचलं आणि कराडात आलो आणि सगळंच विसरलं. आणि हे मला ते मनाला इतकं लागलं आणि मग त्यापासून मी मला सुचलं म्हटलं की लिहून ठेवणे, सुचलं म्हटलं की लिहून ठेवणे, असं करून मी आज काव्य लिहून ठेवलेले आहेत.
1: तसं म्हटलं तर सुचली आणि विसरून गेली अशीही काही काव्य बरीच असू शकतात.
0: आहेत आहेत,
1: कारण नोकरी काळामध्ये तुम्ही हा छंद जोपासला.
0: त्यावेळी आपल्या हातातलं काम सोडून मला एखादं काय बिल पास करायचं आहे तर ते सोडून मी ते करू शकत नाही. हातातलं थोडा पार्टी बसलेली असते.
1: बरोबर.
0: तर ते मला आधी पुढचं माझं किरण भाग आहे, त्यामुळं काय काय वेळा अशा झालेलं आहेत. हे आता मी जे गणपतीचं म्हटलं, या गणपतीच्या काव्याला पंडित रमाकांत देवळेकर हे जे भीमसेन जोशीचे साथीदार, तर हे जवळजवळ 4-5 वर्ष भीमसेन बरोबर, वसंतराव देशपांडे यांच्या बरोबर, जितेंद्र अभिषेक यांच्या बरोबर, यांच्याबरोबर सगळ्यांच्या बरोबर त्यांनी साथ केले. आणि त्यांचा आवाज गोड, फार अतिशय उत्तम गायचे ते.
1: त्यांचा तुमचा कसा काय परिचय?
0: माझा त्यांचा परिचय म्हणजे माझ्या गुरूंच्याकडे हरिकाका त्यांचा कार्यक्रम केला, तर त्यांच्याकडे भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व ही बरीचशीच मंडळी त्यांच्याकडे सेवा करून जायची. अगदी जितेंद्र अभिषेकी आले होते, त्यावेळी 2 तास लाईट गेली होती, तर जितेंद्र अभिषेकी 2 तास थांबून राहिले आणि लाइट आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे येऊन त्यांची सेवा सादर केली. म्हणजे इतके ते होते. आणि त्यांच्याकडे मी देवळेकरांना घेऊन गेलो, त्यामुळं त्यांचे माझं सख्य चांगलं जमलं. ते मला गुरुस्थानीच आहेत आता, ते ठेवलं देह त्यांनी सुद्धा देवळेकर. पण ते फार मोठे तबलजी आम्हाला त्यांचं जमायचं आपलं एवढंच.
1: पण त्यामुळं हे सगळे मोठे कलाकार हे तुम्हाला प्रत्यक्ष बघायला ऐकायला मिळाले.
0: मी भीमसेनच्या म्हणजे गुरुकृपेनं, मला संगीतातलं म्हणाल तर काही येणार नाही, पण भीमसेनच्या बरोबर पाठीमागे तानपुऱ्याला मी बसलोय, जितेंद्र अभिषेकींच्या बसलोय, त्याचे वसंतराव देशपांडेंचे शिष्य श्रीकांत देशपांडे, असं उदयराज गोडबोले, त्यावेळी असं मला लहान असताना बसायला मिळालं. कराडात कार्यक्रम असले की आम्ही आपलं हुरहुर करून जायचंच. प्रत्येक कार्यक्रम आम्ही जात होतो, मला आवड गाण्याची फार, त्यामुळे मी जायचो ऐकायचो. अजून सुद्धा मी कराडात कार्यक्रम असले, मी राहतो कराडापासून 3 किलोमीटर, पण मी तिथनं कार्यक्रमाला ऐकायला येतोच. असं ती आवड एक आहे.
1: म्हणजे या काव्य छंदा व्यतिरिक्त संगीत छंदही तुम्ही जोपासले असं म्हणायला पाहिजे, कारण तानपुरा तुम्ही वाजवता?
0: तानपुरा वाजवतो.
1: अच्छा, तानपुरा रितसर शिक्षण वगैरे घेतलं?
0: रितसर माझं काय एक पहिली परीक्षा झाली, पण मला परत झालं नाही, कारण मी तिथून कराडातून 11-15 किलोमीटरवर राहत होतो, 11 किलोमीटरवर. ते मला तिथून मला नोकरी, मग ते लग्न झालं, मग मुलं, ते काय मला संगीताचं इतकं झालं नाही. पण मी मनानं ठरवलं की काव्याचं मला आहे हे पुढे न्यायचं, म्हणून मी त्यात अगदी घुसून करतो, नुसतं नाही. म्हणजे मला एकदा सुचायला लागलं की मग ही ओळ बरोबर बसते का, इथं हा शब्द बरोबर बसतो का, याचा अर्थ काय निघतो.

0: द्वैत अर्थ होतो का, त्याची कशी व्याप्ती आहे, हे सगळं मी त्यावेळी बघत असतो आणि मी त्यावेळीस माझ्या मिसेसचा सल्ला घेतो. आणखीन एक दोघ आहेत हे बसलेत आहेत, ते सुद्धा एम ए आहेत, ते त्यांचाही सल्ला घेतो. असं करून मग मी माझं काव्य पूर्ततेला नेतो.
1: मग जेव्हा असे काही शब्द सुचत नाहीत किंवा त्या काव्याची निर्मिती तर करायची असते, मनात तर घोळत असते, पण मग शब्द जेव्हा सुचत नाही तेव्हा मग कुठेतरी त्याच्यामध्ये जटिलता येते, अवघड शब्द त्याच्यामध्ये, असं काही होऊ शकतं?
0: होतं की मग त्यावेळी मी शोधतो का, माझ्याकडे काही थोडे असे पुस्तक संग्रह आहेत त्यातले काढतो आणि काय असं बघून ते मग

0: स्थान आणि हे जे आहे ते काव्य पूर्ण करताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सल्ला हा घ्यावाच लागतो. मी कितींदा तरी माझ्या मिसेसकडून सल्ला घेतो.
1: कारण महत्वाची गोष्ट काय यातली की जर समजा शब्द जास्त अवघड होत गेले तर ते काव्य दुसऱ्यांना समजण्यासाठी अडचण उच्च होतो.
0: अगदी बरोबर आहे. मी माझ्या असं मनानं ठरवतो की हे सोपं व्हावं, लोकांना कळावं, पण त्यामध्ये सौंदर्य असावं, विविधता असावी, आपल्या साहित्याचं काहीतरी त्यामध्ये गोड असंपणा त्यात दिसला पाहिजे. म्हणजे काव्यामधलं सौंदर्य तर जाता कामा नये आणि हे काव्य तर पुढच्याला भावलं पाहिजे.
1: आता इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत आपला वावर राहिलेला आहे तर मग त्यांच्यामुळे या काव्यामध्ये कुठेतरी गेयता पण आली पाहिजे असंही कुठेतरी तुम्ही ठरवलं असेल.
0: म्हणून तर हे आता देवळेकर माझे बरेचसेच काव्य गात होते आणि मी आता काव्य लावताना आता हे भजन त्याच्यातलंच आहे. अंतरीच्या या दिव्य मंदिरी किंवा अशी मी काय आहेत का रूपक मधलं बसवलंय, झपताल मधलं बसवलंय, असं मी बसवलेले आहेत काव्य तयार. मी ते तसं लक्ष ठेवून करत असतो.
1: तुम्ही कधी या कविता सादर करण्याचाही प्रयोग केलाय?
0: बाहेर असा कधी कार्यक्रम म्हणजे आम्ही मित्र बसून करतो असं बाहेर नाही कधी.
1: पण मग त्या जेव्हा तुम्ही सादर करता मित्रांमध्ये तेव्हा कविता वाचून दाखवता का गाऊन दाखवता?
0: नाही वाचून.
1: अच्छा.
0: गाण्याचा माझा आता आवाज इतका हे नाही आहे म्हणून जरी दाखवलं तरी गाण्याचं हे नाही आहे. मी वाचून दाखवतो काव्य.
1: जी देवळे
0: आणि वाचणे म्हणजे माझ्या मनामध्ये जो काय भाव आहे, मला काय त्या शब्दातनं सांगायचं आहे तुम्हाला, हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्हाला इन द सेन्स त्या पुढच्या श्रोतेवर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे मला काय म्हणायचं आहे. म्हणून मी स्वतः वाचूनच ते दाखवतो.
1: एखादी घेऊया कविता पुढे जाण्यापूर्वी?
0: घेऊया.
1: कुठली घेऊया?
0: भक्तिगीतच वाचतो. अखंड राहू दे तुझी कृपादृष्टी मजवरी, अखंड राहू दे तुझी कृपादृष्टी मजवरी, अंतरीची हीच साद कळकळीची श्रीहरी, अंतरीची हीच साद कळकळीची श्रीहरी, जाणता अजाणता नच हो मी वावगे कधी, जाणता अजाणता नच हो मी वावगे कधी, सत्कर्म सदाचरण घडो नित्य कार्य जधी, सत्कर्म सदाचरण घडो नित्य कार्य जधी, चालवीगा सत्मार्गी चालवीगा सत्मार्गी, जे चुकले ते नाश करी, जे चुकले ते नाश करी, अखंड राहू दे तुझी कृपादृष्टी मजवरी, अगाध तू अगम्य तू अविश्रांत कर्म ही तू, अगाध तू अगम्य तू अविश्रांत कर्म ही तू, अनाकलनीय अनंता विश्वव्यापी दिव्य तू, करुणागारा क्षमा सागरा प्रभो दया करी, अखंड राहू दे तुझी कृपादृष्टी मजवरी, आमरण मरणोपरांत आमरण मरणोपरांत राहो छत्र तुझे, तुझ्या विना कोण त्राता रक्षण करील माझे, तुझ्या विना कोण त्राता रक्षण करील माझे, माझ्या करिता येवो तुला माझ्या करिता येवो तुला कळवळा भीतरी, माझ्या करिता येवो तुला कळवळा भीतरी, अखंड राहू दे तुझी कृपादृष्टी मजवरी, कृपादृष्टी मजवरी.
1: छान. या मान्यवरांच्या ज्या तुमच्या गाठीभेटी झाल्या, त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आला, तर त्यांच्या संबंधीच्या काही विशेष आठवणी किंवा त्यांचे विशेष आवडलेले गुण तुमच्यावर प्रभाव
0: निश्चित सांगेन. मी जितेंद्र अभिषेकींचा एक सांगतो, त्यांच्या पाठीमागे तानपुऱ्याला बसलो होतो. त्यांचा तानपुरा मोठा होता, असा खर्जातला सूर लावला त्यांनी. अक्षरशः माझ्या अंगात त्याच्या संवेदना, माझी ती झार होती ती माझ्या शरीरात घुसती आहे ह्याची मला जाण झाली. त्यांनी खाली स्वर लावला करून खाली स्वर लावला, त्या स्वराचं झार माझ्या शरीरात चाललेली ही मी जाणवली, मला अनुभवलेली आहे. ही एक फार मोठी मी हे घेतलेली. आणि भीमसेन जोशींच्या बरोबर काय ते सगळं हसत खेळत घरगुती बसलेलो आहे मी भीमसेन जोशींच्या बरोबर आणि मैफिलीत बसलोय. एकदा बसलो तो मैफिलीत, ते सगळं घड्याळ बड्याळ बाजूला, पंडितजींचं माझ्या तरी अनुभवातलं, एकदा बसले की ते पहिला ख्याल काय दीड काय आणि दोन तास काय, त्यानंतर पुन्हा काय एखादी लाईट चीज असं ते रंगत जायचं, ठुमरी अमुक. पंडितजींचं फार महान व्यक्तिमत्व, त्यांच्या कर्तृत्वाकडे बघताना आमची टोपी खाली पडेल एवढं मोठे व्यक्तिमत्व आहे. एक

0: प्रत्यक्ष बोलणारा आमच्याशी सहवास लाभला हे आम्ही महापुण्यवान.
1: जबरदस्त. हे पुष्पानंद नाव तुम्ही कधी धारण केलं?
0: पुष्पानंद असं आहे, माझी मोठी बहीण पुष्पा ती वारली आणि धाकटा भाऊ माझा एक मिलिटरीत होता सदानंद, तो म्हणजे इतका मला की काही गोष्ट असली खायला दादा, जेवायला दादा, अंतरुणात दादा, सगळं त्याचं सगळं दादाच. लहान असल्यापासून मी नोकरीला इकडे आलो तर तिथून तो ओघले वडील आला माझ्याकडे, तो तिथं 11वी झाला आणि आम्हाला न सांगता मिलिटरीत भरती झाला. तो बॉक्सर होता, अगदी मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर बॉक्सिंग खेळलेला, पण बॅडलक असं की सिलीगुडीला तो कॅम्पवर असताना वरती ऑफिसर होता तो, त्याच्यावर वीज पडली आणि मग तो गेल्यानंतर मग त्याची स्मृती म्हणून मी पुष्पा आणि सदानंद त्याचं नाव, त्याचं नंद ते पुष्पानंद असं करून मी ते नाव माझं दिलेलं आहे.
1: पण मग सगळ्या कविता तुम्ही
0: पुष्पानंद म्हणून, सगळं पुष्पानंदच आहे पुस्तकाला नाव दिलंय.
1: बरोबर. या कवितांचं पुस्तक काढावं हे कधी वाटलं?
0: ते काय झालं, कविता माझ्या अशा साठवून राहिल्या आणि वहीत पडून राहिल्या. मला सगळे मित्रमंडळी सारखे एवढं पडले पुस्तक करा की एक पुस्तक करा, एक आठवण राहते असं दे चांगलं, मग म्हणून मग मी ते असं पुस्तक केलं तयार. माझी इच्छा अशी आहे की कोणतरी एखादा चांगला संगीतकार भेटून ही काव्य गायली जावीत. आता सुरेश वाडकरच्या वेळी कसं आहे, माझ्या कुवतीच्या पलीकडचं आहे ते, कारण फार मोठे लोक आहेत ते, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचूही शकत नाही.
1: कारण त्यांनी तुमची एक काव्यरचना गायलेली आहे.
0: गायली.
1: तुमची भावना काय होती जेव्हा सुरेश वाडकरजींनी?
0: मनस्वी आनंद झाला, अगदी फार आनंद झाला. त्या अशा एखाद्या गायकानं आपलं काव्य गावं याच्यासारखं आणि काय आनंद आहे.
1: ती रचना कुठली?
0: अंतरीच्या या दिव्यमध्ये.
1: अच्छा अच्छा.
0: किर्लोस्कर कंपनीमध्ये सुरेश वाडकरने माझं काव्य गायलं म्हटल्यावर मला किर्लोस्कर कंपनीनं सर्टिफिकेट वगैरे देऊन माझं वाहवा केलेली.
1: बरं.
0: आणि किर्लोस्कर मध्ये एकही मासिक असं निघालं नाही मी असताना, त्या मासिकात माझं काव्य नाही.
1: बरं. तुमच्या काव्याला एक विचार केला तर भरपूर वैविध्यता आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भक्तिरस आहे, परत पोवाडाही तुम्ही एक रचलेले वगैरे.
0: पोवाड्याचा तर तुम्हाला सांगतो, शंतनुराव किर्लोस्करांची जन्मशताब्दी होती आणि मी रिटायर होऊन 3 वर्ष होऊन गेली, तर त्यावेळी जे किर्लोस्करचे तिथले व्हाईस प्रेसिडेंट होते तारनाथ साहेब म्हणून, ते म्हटले तुम्ही गोविंद कुलकर्णींच्याकडे जावा आणि त्यांच्याकडनं काहीतरी लिहून आणा. तर त्यांनी ते एवढे एवढे मोठे 2 बॉर्ड आणून टाकले त्यांच्या चरित्राचे. तर आता तिथं किर्लोस्करांची व्याप्ती फार मोठी आहे, बेंगलोरला आहे, पुण्यात 2-3 आहे, ते इकडे आहे.
1: बरोबर.
0: तर प्रत्येकाने कोणी नाटक बसवले, कोणी नाट्यछटा बसवली, कोणी चरित्राचं वाचन केलं असं तसं. अरे म्हटलं आता काय करावं, मग मी म्हटलं पोवाडा करतो.
1: बरं.
0: मीच म्हटलं काय, त्या लोकांनी हो म्हटले, बघा म्हटलं तुम्हाला काय करायचं. मग त्यांनी दिलं, म्हटलं मला 3 दिवस तरी पाहिजे, 3-4 दिवस ते सगळं काढून हे करायचं. मग त्यांच्या याच्यावर मी तो पोवाडा केला आणि मग तो पोवाडा कराडमध्ये सगळे किर्लोस्कर ग्रुपचे सगळे मेंबर, सगळे बॉडीचे सगळे लोक जमले होते, मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट वगैरे वगैरे. पोवाडाचा संचच तयार करून कराडमध्ये म्हटला पोवाडा, म्युझिशियन आणून. त्यानंतर पुण्याला असं ठरलं की सगळ्या किर्लोस्कर कमिटी, सगळी ठिकठिकाणचे सगळे लोक आले आणि त्यांनी ठरवलं की त्यांचा जन्मशताब्दीचा मोठा उत्सव आपण पौडपाट्यावर ते किर्लोस्करांची जी कंपनी आहे त्या तिथे करूया.
1: बरं.
0: ते असं असं राष्ट्रपती अब्दुलजी कलाम येतील.
1: बरं.
0: आणि त्यावेळी त्यांच्या याच्यात तो उत्सव करू आपण. मग आता त्या ठिकाणी कार्यक्रम कुठला करायचा, तर असं म्हणे की त्या तेवढ्या सगळ्या याच्यात माझाच पोवाडा सिलेक्ट झाला.
1: बरं.
0: आणि मग सगळा संच तिथे गेला, 4-8 दिवस आम्हाला तिथे राहिलो, सगळं संचे सगळे हे केले, लोक जमवली आणि तिथं तो पोवाडा बसवला आणि त्या दिवशी तिथे त्या कार्यक्रमात त्याच्यावर तिथे झाला. माझं त्या स्टेजला झालं हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो.
1: एखादी कविता सुचण्यासाठी मग असा प्रसंगच काही असावा लागतो का कल्पनेवर आधारितच हे सगळं मांडता, काय करता?
0: प्रसंग असा काय माझ्या आयुष्यात असा मला असं काय आठवत नाही. 1-2 झाले, माझी बहीण माझी गेली त्यावेळी मला एक सुचलं होतं असंच आईवरती, पण बाकी सगळं मी काही कल्पना करून असं लिहिलेले.
1: एखादं प्रेमकाव्य पण आहे?
0: प्रेमकाव्य म्हणजे मी असलं ह्याच लिहित नाही, तुम्हाला
1: शृंगारिक
0: नाही लिहित. माझे हे आहेत गीत, मी एक ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे साहित्य संमेलनात
1: या सातारामध्ये झालेल्या.
0: झाले.
1: बरं.
0: ते म्हणू?
1: हो चालेल. की
0: प्रेम ह्याचा अर्थ काय, लाव

0: कसं आहे जे भावगीतच आहे, शब्द माझे सूर ल्याले भावगीती गुंतले, शब्द माझे सूर ल्याले भावगीती गुंतले, भाव सारे धुंद झाले प्रीतरंगी रंगले, भाव सारे धुंद झाले प्रीतरंगी रंगले, तारकांचे शुभ्रमोती पौर्णिमेच्या कोंदणा, तारकांचे शुभ्रमोती पौर्णिमेच्या कोंदणा, चांदण्याचा साज सारा आज माझ्या अंगणा, चांदण्याचा साज सारा आज माझ्या अंगणा, मस्त वाहे धुंद वारा अंतरंगा स्पर्शले, भाव सारे धुंद झाले प्रीतरंगी रंगले, रात्रवेडी गोड बोले, रात्रवेडी गोड बोले अंतरीच्या भावना, रात्रवेडी गोड बोले अंतरीच्या भावना, वाजती ती पंजणेही नर्तनाच्या प्रांगणा, रात्रवेडी गोड बोले अंतरीच्या भावना, वाजती ती पंजणेही नर्तनाच्या प्रांगणा, रंगल्या रात्री अशा शृंगार ताली दंगले, भाव सारे धुंद झाले प्रीतरंगी रंगले, भेटली माझी सखीती, भेटली माझी सखीती आठवांच्या संगती, भेटली माझी सखीती आठवांच्या संगती, आसवांची रेघ गाली, आसवांची रेघ गाली प्रीतनेत्री बोलती, साठलेल्या त्या सुखांचे पूर आता दाटले, साठलेल्या त्या सुखांचे पूर आता दाटले, भाव सारे धुंद झाले प्रीतरंगी रंगले, प्रीतरंगी रंगले।
1: छान।
0: आता ही एक आहे वास्तव, एकदा येऊन जा, एकदा येऊन जा, येऊन जा संगतीच्या त्या क्षणांचे गंध तू घेऊन जा, बरेच दिवस झाले गाठभेट नाही तेव्हा तू एकदा येऊन जा आणि ती जी संगत आपली भेटलेली होती आपण त्यावेळचा तो जो गंध आहे तो तू घेऊन जा, रंगले किती हासणे रंगले ही चांदणे, रंगलेल्या त्या सुरांचे गीत तू गाऊन जा, एकदा येऊन जा, येऊन जा, लाजऱ्या गाला सवेते, लाजऱ्या गाला सवेते भाव ओले बोलके, लाजऱ्या गाला सवेते भाव ओले बोलके, त्या मुखाच्या चंद्रमाचे चांदणे शिंपून जा, एकदा येऊन जा, एकदा येऊन जा, गातसे वारा अजूनी, गातसे वारा अजूनी ते तुझे गे गोडवे, गातसे वारा अजूनी ते तुझे गे गोडवे, अंतरीच्या त्या सुखाची साद तू घालून जा, साद तू घालून जा, एकदा येऊन जा।
1: छान। जसं हे काव्य तुम्हाला सुचलं तसं इतरांनाही सुचत असेल तर त्यांच्यासाठी काही मदत करता, त्यांना काही मार्गदर्शन करता असं काही केलं?
0: मार्गदर्शन हा शब्द थोडासा मला हे वाटतो पण मला जर काय त्यातनं सांगता आलं तर 100% सांगतो, कारण माझंही ज्ञान वाढते, त्याची जर एखादी ओळ काय अशी सांगून जात असेल आणि त्यातनं काय जर चांगली प्राप्ती होत असेल तर आपण त्या निश्चित तिथं सांगितलं पाहिजे, माझं त्यामुळं काहीही कमी होत नाही, माझं ज्ञान उलट वाढतं, मला फायदाच होतो आणि आपल्या हातून जे होईल ते निश्चित करावं या विषयाचा मी आहे।
1: आयुष्यातल्या ज्या काही दुःखद घटना आहेत त्या संदर्भात आई ही कविता तुम्ही लिहिली याचा उल्लेख तुम्ही मागाशी केलात,
0: आईचं
1: तर तसं असं विचारतो की आयुष्यातला सर्वात सुखाचा क्षण कुठला वाटला, कुठला वाटतो आठवतो आणि तोही कधी शब्दबद्ध करण्याचा योग आला का?
0: तू आता ह्याच्यावरती केलेलं आहे काव्य, म्हणजे ते आनंदाचीच गोष्ट आहे, मला निसर्गाचं आवडते त्यामुळे मी निसर्गाचे एक काव्य केलेले आहे, श्रावण देवी घटमेघांचे रिते करीती गगनघरा, श्रावण देवी घटमेघांचे रिते करीती गगनघरा, अवनी छाया भूमंचावर नर्तन करीती जलधारा, अवनी छाया भूमंचावर नर्तन करीती जलधारा, धरेस भिडला उंच नभातून, धरेस भिडला उंच नभातून जलद धागा गोवून, धरेस भिडला उंच नभातून जलद धागा गोवून, सुरेख विणला तलमग आलीच्या नाजूक टाका ओवून, हिरव्या वेली पर्णा मधुनी रंगीत पुष्पे गंधित वारा, हिरव्या वेली पर्णा मधुनी रंगीत पुष्पे गंधित वारा, अवनी छाया भूमंचावर नर्तन करीती जलधारा, भिजल्या साऱ्या दिशा दिशाया, भिजल्या

0: साऱ्या दिशा दिशा या गिरी शिखरे ही पाझरली, नदी विहिरी तळी भारली, दरी टेकडी थबथबली, कडे कपारी धावे निर्मळ खडकातून मधुर झरा, अवनीच्या या भूमंचावर नर्तन करीती जलधारा। जलथेंबांचे सुंदर मोती, जलथेंबांचे सुंदर मोती झुंबर दारी लटकविले, जलथेंबांचे सुंदर मोती झुंबर दारी लटकविले, अभ्रकणांचे सडे शिंपले, अंगण सारे जल भरले, कशा रेखिल्या रंग छटाया, दावी किमया श्रावण धारा, अवनीच्या या भूमंचावर नर्तन करीती जलधारा, नर्तन करीती जलधारा।
1: छान।
0: मी कविता कधीही चार म्हणजे एखाद दिवशी चार कडवायची असेल, माझी 75 ज्यावेळी झाली त्यावेळी मी काव्य केले की तू पाऊणशे वर्षा का तू निघून गेलास, तू आज तिथनं परत ये माग, मला अजून आईच्या मांडीवर झोपायचा, आईचा पदर मला पांघरायचा आहे आणि मला शाळेत जायचं आहे, ते दप्तर हातात टाक दूध घेऊन असं ते सगळं वर्णन केलं, ते असं सगळं मी आज तागायचं, अगदी लहानपणापासून आज तागायचं, असं सगळं ते वर्णन केलेलं।
1: तेच किती गझल आठवतीये, वो कागज की कष्टी वो बारिश का पाणी, बालपणाचे सगळे दिवस परत हवे आहेत असं थोडस। तर खर तर या गप्पा आणि तुमच्या कविता यांच्यामध्ये वेळ कधी निघून गेला कळलं नाही। जाता जाता मला फक्त एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की आज रिटायर होऊन तुम्हाला कमीत कमी 31 वर्ष तरी होत आली,
0: बरोबर 2000 साली झालो
1: आहे ना, म्हणजे 26 वर्ष आज रिटायरमेंट नंतर झाली। तर जर समजा तुमच्याकडे ही कविता नसती तर हे नंतरचं आयुष्य तुमचं कसं असतं, किंवा कवितेने तुमच्या या आयुष्यामध्ये तुम्हाला काय दिलं?
0: एकाकीपणा झाला असता, तो मला हा एकाकीपणा कधी मला भासून दिला नाही। जीवनामध्ये माणूस सुख शोधत असतो, आता सुख म्हणजे काय प्रत्येक जण अर्थ वेगळा लावतो, सुख काय कोण पैशावर बघतंय कोण काय। मामी ह्या काव्यरचनेमध्ये संगीत क्षेत्रामध्ये म्हणजे श्रवण ह्यामध्ये मी इतका रमलेलो असतो, कशाची अपेक्षा नसते, सगळं गुरुकृपेनं भरपूर दिलेलं आहे।
1: छान। तर तुमच्या या छंदातून जो तुम्ही सुखी जीवनाचा मंत्र जपलेला आहे, जोपासलेला आहे, तो असाच चालू राहो, तुम्हाला आयुरारोग्य लाभो, आणि हाच मंत्र इतरांनाही मिळो किंवा सापडो, याचं जे कौशल्य असेल ते त्याच्यामध्ये त्याला जास्त काम करण्याची संधी मिळून आयुष्य सुखावह हो असं आपण म्हणूया। आपण आलात, या सगळ्या कवितांचा आनंद आम्हाला दिलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे मी आपल्याला धन्यवाद देतो।
0: मला अगदी मनापासून आनंद झाला, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात काव्य छंद जपणारे कराड येथील गोविंद वासुदेव कुलकर्णी यांच्याशी अजय गिजरे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो देना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
1: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
0: 1218 किलो पेलोड,
1: 400+ किलोमीटरची रेंज,
0: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
1: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
0: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
1: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
0: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
1: संपर्क 810-83-33-480,
0: 810-83-33-480.
2: मुलांची काळजी वाटते
3: बालमन care.com.
2: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981-981-22, पुणे.
5: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
6: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
5: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
6: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
5: 3रा कॅप राऊंड सुरू असून 4था कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
6: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
5: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
6: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
5: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
6: YCIS, विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
5: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
7: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 10 वाजतायत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: काय रे पोरांनो, कसली एवढी गडबड?
10: आबा, बाबांनी सरप्राईज ट्रिप प्लॅन केली आहे. काशीवर चाललोय फिरायला, पण तुमचे गुडघे दुखतात ना. आणि नंतर रिसॉर्ट मधल्या स्विमिंग टँक मध्ये पोहणार सुद्धा, पण तुमचे गुडघे दुखतात ना.
11: आणि सज्जनगडावर पण जाणार आहोत, पण तुम्हाला चढता नाही येणार गुडघे तुमचे.
9: म्हणजे मला तुम्ही नेणार नाही.
10: तुम्ही येऊन काय करणार आबा? तुम्ही इथे पण खेळत नाहीत गुडघे दुखतात म्हणून.
11: हो ना, आणि तिथे आला तर मलाच तुमच्या पाशी बसावं लागेल. त्यापेक्षा
9: मी एक काम करतो, लगेच नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो, अपॉइंटमेंटच घेतो ना डॉक्टरांची.
11: अपॉइंटमेंट आधीच घेतली आहे, तुम्ही फक्त आमच्या बरोबर चला.
9: म्हणजे हा सगळा
10: प्लॅन होता, पण ट्रिपचा नाही, तुम्हाला मनवायचा प्लॅन.
9: असं होय, मग आता नी रिप्लेसमेंट झाली ना की मीच ठरवणार ट्रिपचा प्लॅन. पण फक्त माझ्या एकट्यासाठी.
12: गुडघे दुखीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गमावू नका, हा संदेश वेदांत हेल्थकेअर सेंटर तर्फे जनहितार्थ जारी. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वेदांत हेल्थकेअर सेंटर, विसावा नाका, सातारा. संपर्क 95185-68006, 9518568006.
13: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
14: नमस्ते.
13: आपल्या पेशंट आहेत नीलम पवार, त्यांचा आधी अभिप्राय ऐकूयात आणि मग त्याच्याबद्दल बोलूयात. श्रोते हो, वेदांत मध्ये सर्जरी झालेल्या नीलम पवार आपल्याशी गप्पा मारतायत. नमस्कार नीलमताई.
15: नमस्कार.
13: तुमची सर्जरी झाली होती वेदांत हेल्थकेअर सेंटर मध्ये, तर नेमकं काय झालं होतं, कशाचा त्रास होत होता?
15: म्हणजे मी कॉलेजला जात असताना गाडीवरून पडलेली आणि मग त्यामुळे माझे लिगामेंट टियर झालेल्या 3.
13: मग
15: SLG सर्जरी केली.
13: मग जेव्हा तुम्ही पडल्या होत्या त्याच दिवशी हॉस्पिटलाइज केलं होतं तुम्हाला, लगेच सर्जरी करावी लागली?
15: नाही, 1 महिन्याचा बेड रेस्ट घ्यायला सांगितलेला.
13: तेव्हा काही त्रास होत होता का, पेन होत होतं का, नेमका काय प्रॉब्लेम होत होता?
15: चालायलाच येत नव्हतं, पेन खूप लय होत होतं, पाय सुजलेला, चालायला येत नव्हतं, असं म्हणजे मोठा बेल्ट वापरायचा होता.
13: आणि महिन्याभरानंतर जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर आता पाय कसा आहे, स्टेबल आहे का?
15: हो, आता पाय खूप छान आहे, म्हणजे चालायला येतं मला, सगळं करा, घरातली कामं वगैरे सगळी करायला येत.

0: आता दुखणं वगैरे अजिबात नाहीये पायाला?
1: नाही नाही काहीच नाही
0: सर्जरीच्या वेळेस काही भीती होती का, टेन्शन होतं का, त्याबद्दल काही सांगायचंय?
1: नाही, टेन्शन नव्हतं, पण सर्जरी झालं जरा दुखत होतं, तेवढी भीती वाटली, बाकी नाही काय.
0: बर, मग त्याच्यानंतर काही फिजिओथेरपी वगैरे सांगितली होती, एक्सरसाइज वगैरे?
1: हो, फिजिओथेरपी घेतली,
0: किती महिने केलं तुम्ही?
1: 2 महिने घेतला,
0: अच्छा, आणि
1: त्यानंतर माझं मीच घरी केलं.
0: खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
1: थँक्यू.
2: डॉक्टर अमोल ढवळे सर, ते यांच्या बाबतीत बघायला गेलं तर यांना 1 महिना बेडरेस्ट सांगितली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन केलं, तर हा एवढा पिरियड मध्ये का ठेवला?
3: हा म्हणजे काही काही हे प्रत्येकाबाबत होत नाही, पण यांच्या बाबतीत असं होतं की मल्टी लिगामेंट इंजुरी होती आणि त्यांच्या हाडामध्ये पण सूज होती.
2: okay.
3: बारीकस फ्रॅक्चर असतं त्याच्यामध्ये, तर ते हील होण्यासाठी काही दिवस आपण थांबतो आणि ओघानच गुडघ्याची सूज पण कमी येते आणि मग आपल्याला ऑपरेशन करणं हे सोपं राहतं. म्हणून साठी हा पहिला काही रेस्टचा पिरियड असतो आणि नंतर आपल्याला फिजिओथेरपी पण लागते. जसं त्या म्हटल्या की त्यांनी 1-2 महिन्यांमध्ये फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन फिजिओथेरपी केली आणि आता त्या स्वतःच करतात, हे फार छान आहे. पण फिजिओथेरपी किंवा रिकव्हरी पिरियड काही 1-2 महिन्यात संपत नाही. जरी पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी बसून चालायला लागला, 1 महिन्यात त्याचा पट्टा वापरायचा बंद झाला, तरी साधारण 6 ते 7-8 महिन्यांपर्यंत हा रिकव्हरी पिरियड राहतो आणि त्यानंतरच पेशंट ऍक्टिव्ह स्पोर्ट्स मध्ये किंवा स्ट्रेनस ऍक्टिव्हिटी करायला.
2: श्रोते हो, असेच विविध अनुभव आपण ऐकणार आहोत वेदांत हेल्थ केअर सेंटर या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. पण तोपर्यंत सांधेदुखी, त्या संबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा येथे. संपर्क 95-185-68-006, 95-185-68-006, 9518-5-6800-006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्ते.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: वेदांत हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता ऐकणार आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
8: नमस्कार मॅडम.
7: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज, तर या सुजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल? या सुजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
8: जसं मी सांगितलं की प्रामुख्यानं 3 अवयव आहेत जे आपल्याला सुजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते. सार्वधिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती, एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज. जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा हे वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लीनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे. मग हे असं का होत असेल बरं? खर तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष 3च, धातू 7च, तेच 3 दोष त्याच धातूंना खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगळी लक्षणं का दिसतात? हे सूजच आहे. एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लीनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते. हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकवतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय जास्त असेल, अशा ठिकाणी जाऊन हे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो आणि म्हणून व्यक्तिपरत्व हे लक्षण आहेत. हे काही लोकांना डोळ्याला होईल, काहीला शरीराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तिपरत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर

0: किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणती मोठी आजारपण हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का, हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते, गॅसेस होत आहेत वारंवार का, तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता
1: येईल. आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रार असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699. तर मग ही सूज खरंच वारंवार काय येते डॉक्टर?
0: खर तर त्या प्रश्नातच त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. जसं मी मगाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत, का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते माचं, गॅसेस होत आहेत किंवा अडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे, तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागला, तर गॅसेस व्हायचं कारण नाही, मळ साठत नाही, तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
1: बरोबर.
0: मूळ कारणाच जर निराकरण केलं, मूळ दोष, मळ जो पडून राहतोय मोठ्या आतड्यात, तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तसं ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्लपित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसं लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात आणि प्रत्येक व्यक्ती परत्वे शरीर वेगळी लक्षणं तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात, आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध, म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल, त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंद व्हायची औषध घेतली, तर काही दिवसांनी परत ओकारी होईल. का होणार? कारण तुम्ही आता ओकाऱ्या कमी व्हायची औषध घेतली, ओकाऱ्या काय होत्या त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं. तुम्ही बऱ्याचदा बघा, गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध, म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात आणि काही लोकांना नुसतेच आवाजाचे होतात,
1: वायू सरला
0: अगदी म्हणतो. हे जे होतं हे का होतंय? ज्या वेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली, त्यावेळी मळाला, म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो. नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळेला पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरलाय, कारण आजार कोणताही वात पित्त कफानं होतोय, त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायचे औषध घेत राहिलात तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसेच साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गनवरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्या जवळच्या ऑर्गनवरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेतो,
1: मुळापर्यंत आपण जातच नाही.
0: त्यामुळं आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सूजीची ट्रीटमेंट होईल म्हणजे सांगितलं जातं, ती होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्यावर उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699, 98225261699.
2: तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदरच सगळ्या अवयवांच्या सूजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या दोन तीन भागात सांगताय. आता डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारणं काय अशी सूज आहे?
0: जसं गेले दोन ते तीन भाग, हे विस्तृत सांगण्याचं कारण काय, दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते शुगरमुळे.

0: आली, हायपरटेन्शनमुळे आली, कारण सांगतोय पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. आता खरं तर कारणं खूप आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गन वरती परिणाम करणार आहे, तो तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. मग आता साधी साधी आजार पण सांगतो, साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याच्याही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून आपल्याला शौचाला करायची सवय अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट येतो, रक्तस्रावाने सुजी होऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषध खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरचा पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर हायपरटेन्शन आहे आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खाताय तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषध घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती शरीरावरती सुजेसारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितली, अजूनही बरीच कारणं आहेत, उगात आपण ती प्रत्येक कारण आपण
1: पुढच्या भागात जाणून
0: प्रेक्षकांना सांगूयात.
1: बरोबर आहे, अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे पण अशी अजून खूप मोठी पण कारणं आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, ऍडव्हान्स आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, यामागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
5: जर का तुम्ही 90च्या दशकामध्ये जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना. नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही, म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमचे जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे. मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब काउंट डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं रे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागले, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखी नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही. चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड. आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्यात त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही. त्याच्यानंतर

0: प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा, आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा ह्या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: अगदी.
0: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही, म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होते, प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं, म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे, पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहेत हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करते, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करते, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही, पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामधल्या आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं, त्याला काही नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल ते होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेने ठरवलं जातं आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअरकडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शर्विल होमिओपॅथी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आम्लपित्तची विविध लक्षणं आपण पाहिली, आम्लपित्त म्हणजे काय आपण पाहिलं, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती काही उपचार आहेत का आणि होमिओपॅथी आम्लपित्ताच्या विकारामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपण काय सांगू?
4: खूप चांगला प्रश्न विचारला आहात आपण. होमिओपॅथी आज सर्वश्रुत आहे. होमिओपॅथी जे कष्टदायक आजार आहेत किंवा जे आजार कुठेही बरे होत नाहीत ते होमिओपॅथीमध्ये बरे होतात अशी एक प्रकारची आता परंपरा किंवा एक प्रकारची रूढी जनमानसामध्ये तयार होत आहे. आजार हा मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, पण त्याचे कारण काय? मुळात होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण रुग्णाचा इतिहास गोळा करत असतो किंवा आजाराची माहिती गोळा करत असतो त्यावेळेस आपण त्याच्या कारणांकडे मुळात लक्ष देत असतो की मुळात हा आजार कुठल्या गोष्टीपासून झाला, हा आजार कसा वाढला आणि आता या आजाराचं स्वरूप काय. जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला प्रत्येक गोष्टीला ह्या निसर्गामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ठरवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीप्रमाणे किंवा त्याच सिद्धांताप्रमाणे होमिओपॅथी आजाराचा विश्लेषण किंवा आजाराचा अभ्यास करत असते. ह्या आजार नेमका कसा सुरू झाला म्हणजे याची कारणं आपण लक्षात घेतो. ही कारणं शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात. बऱ्याचशा रुग्णांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं. तो अपेक्षा भंग असेल, जबाबदाऱ्यांचं टेन्शन असेल, परफॉर्मन्सचं टेन्शन असेल, वा घरातील क्षुल्लक वाद विवाद टेन्शन असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील, किंवा कुठली गोष्ट आपल्याला जी अपेक्षित आहे ती न घडल्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, अपमानांना खूप सामोरं जावं लागलं असेल.

0: वेळ मानसिक आघात मनावर होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी प्रथम मनावर होतो आणि त्याचं फलद्रूप किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याचे लक्षण ही आपल्याला शरीर रूपाने आपल्याला दिसून येत असतात. ही जशी मानसिक कारणं झाली त्याच पद्धतीने काही शारीरिक कारणं आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे चुकीचे अन्नपदार्थ खाणं, चुकीच्या विरुद्ध चवीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं, याचं अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर फास्ट फूड, जंक फूड. बऱ्याचशा गृहिणींना शिळं अन्न खाण्याची सवय असते. हे शिळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा आमवात होण्याचे चान्सेस खूप आहेत. शिळं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर ते ताजं होतं आणि ते खाल्लं तर काही त्रास होणार नाही हा खरं तर मुळात गैरसमज आहे. कृपया गृहिणींनी असं न करणं हेच योग्य राहील. जेवणाच्या सवयी चुकीच्या असणं किंवा झोपण्याच्या सवयी चुकीच्या असणं, रात्रभर जागत राहणं, वाचन करणं, टी व्ही पाहणं आणि नंतर बेरात्री झोपणं आणि सकाळी पुन्हा 10 उठणं हे खरं तर निसर्गाच्या विपरीत आहे. ज्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करत असतो, ज्यावेळेस आपण कारणांचा विचार करत असतो, त्यावेळेस आपण पाहिलं की मानसिक कारणं काय आहेत, शारीरिक कारणं काय आहेत. परंतु होमिओपॅथी आजार मुळासकट का बरा करू शकते, कारण होमिओपॅथी आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काम करते. त्या रुग्णाचा प्रकृतीपासून विकृतीपर्यंत किंवा निरोगी असल्यापासून आजारी होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा झाला, हा आजार ह्या व्यक्तीलाच का झाला, ह्या गोष्टींचा खूप सखोल उलगडा किंवा खूप अचूक अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो. आणि होमिओपॅथी खरं जर पाहिलं तर खूप निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे. जशी ती निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे खूप सुखकारक आहेत. खूप सोप्या पद्धतीने होमिओपॅथीची औषधं आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने विना दुष्परिणाम कायमस्वरूपी आजार बरा करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे. या आजारांचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही. मग तो आम्ल पित्ताचा त्रास विद्यार्थ्यांमध्ये असू देत, गृहिणीमध्ये असू देत, वृद्धांमध्ये असू देत, मध्यम वयामध्ये असू देत किंवा अगदी लहान मुलाला कुठला आजार असू देत, ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात. आणि एक संज्ञा आहे, उल्लंघन. आज काय होतंय ना की वयोमानानुसार ना आपलं वागणं असतं, ना आपलं राहणं असतं, ना आपला नैसर्गिक व्यवहार असतो. अगदी आपल्याला असंही दिसून येईल की 5वीतला मुलगा हा 10वीतलं गणित सोडवतो. खरं पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे. हे कितीही चांगलं असलं तरी दिस इज ॲबनॉर्मल. लहान मुलांच्या आज ज्या आवडीनिवडी आहेत, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, ह्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे होतं काय नाही की जे आजार 40 किंवा ठराविक वयानंतर दिसून यायचे ते आज खूप लवकर दिसून येत आहेत. उल्लंघन हे वयात तर दिसून येतच, प्रकृतीमानामध्ये दिसून येतं. जर आपला नैसर्गिक जीवनशैली ही वयानुसार, प्रकृतीमानानुसार, ऋतुमानानुसार किंवा आजारानुसार ही जर नसेल तर आहे तो आजार वाढू शकतो किंवा आपल्या गुणसूत्रानुसार किंवा आपल्या फॅमिली टेंडन्सीनुसार जे आजार सुप्तावस्थेत असतात ते आजार हळूहळू व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आम्लपित्त हे सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की आम्लपित्ताची ही सुरुवात ही खूप आधी कुठेतरी झालेली असते, परंतु रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याची व्याप्ती ही खूप वाढलेली असते. मग काही रुग्णांना सोरेसिसचा त्रास असेल, काहींना लायकन प्लॅनसचा त्रास असेल, काहींना ॲलर्जीचा त्रास असेल, काहींना डायबिटीसचा त्रास असेल, काहींना पित्ताशयाचे खडे असतील, काहींचं किडनी फेल्युअर झालं असेल, काहींना रक्तदाबाचा त्रास झाला असेल, काहींना संधिवाताचा त्रास झाला असेल, काहींना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबर स्पॉन्डिलॉसिस, मानपाट, कंबरदुखीचे प्रॉब्लेम झाले असतील, स्मृतिमंश, लक्षात न राहणं, शुल्लक कारणांवरून चिडचिड करणं, अशा ह्या सगळ्या विपरीत किंवा टोकाची लक्षणं आपल्याला नंतर दिसून येतात. पण काळजी करण्याचं निश्चितच कारण नाही. ही सगळी लक्षणं खूप कष्टदायक जरी दिसत असतील किंवा घाबरवणारे हे आजार जरी असतील तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण आजाराच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर नक्कीच हा आजार मुळासकट बरा करण्याची नैसर्गिक ताकद ही होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: डॉक्टर, आम्लपित्ताचे दुष्परिणाम कोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर आम्लपित्ताचे दुष्परिणाम हे खूप गहन आहेत. जर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर तात्पुरते उपचार करत बसलो, ऐकिवातले उपचार करत बसलो किंवा स्वमनाने औषधं घेत बसलो तर हा आजार मुरलेल्या आजारांमध्ये जातो. म्हणजेच काय की जो आजार खूप साधा आणि सोपा होता तो आपण आपल्या हाताने चुकीच्या औषधांमुळे तो अधिकाधिक कष्टदायक करतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की

0: कॅटरॅक्ट किंवा डोळ्यांचे आजार होत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, संधिवाताचे त्रास सुरू झालेले आहेत, क्रिएटिनिन लेवल वाढलेलं आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढलेलं आहे, अचानक अंगाला सूज येत आहे किंवा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही आहे. आणि या सगळ्यांचं अगदी टोक जर म्हणायचं झालं ना तर काही लोकांना आतड्यांचे कॅन्सर देखील होऊ शकतात. म्हणजे जे शुल्लक असा आम्लपित्ताचा त्रास आहे तो आपल्या शरीरातला कुठलाही अवयव बाजूला सोडत नाही, मग भले तो हृदय असू देत किंवा श्वसनाचे विकार असू देत, पचन क्रियेमधले पित्ताशय असू देत, आतड्या असू देत, गुदद्वाराचा भाग असू देत, सांधे असू देत, आपली मानसिकता असू देत, आपले कान ना घशाचे आजार असू देत, ह्या सगळ्या सिस्टीमवर किंवा ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच जर आम्लपित्त आपण योग्य पद्धतीने समजू शकलो, आम्लपित्ताचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करू शकलो, योग्य होमिओपॅथिक उपचार जर आपण त्याला जोडीला देऊ शकलो, तर आपण आम्लपित्त आहे ह्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी भरू शकतो, नव्हे त्याचे दुष्परिणामसुद्धा आपण टाळू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी उपचार घेताना आपण हा विचार करा किंवा उपचार घेण्यापूर्वी आपण हा विचार करा की मला कुठल्याही दुष्परिणामांपर्यंत जाण्याचं नाही आहे. जो आजार आत्ता शुल्लक आहे किंवा जो आजार आत्ता सुरुवातीलाच आहे याला मला इथेच थांबवायचा आहे आणि इथे थांबवून याला समूळ नष्ट करायचं आहे, आणि ते म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून.
1: आम्लपित्ताचा आजार हा जरी साधा वाटत असला तरी संपूर्ण शरीरावरती त्याचे मोठे दुष्परिणाम होतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार आणि होमिओपॅथीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
1: तर आमच्या सातारा इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
2: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: शर्विल होमिओपॅथी या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता ऐकणार आहोत पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
7: नमस्कार. गहू मणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22-24 इंचाची 4 पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओवली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जशा मंगळसूत्राच्या तारा असतात तर ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये बनते. 4 पदरी ठसठशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते, आणि ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5-6 लाख रुपयाचं सोनं, आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, तर 7-7.5 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहू मण्याची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल युज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते कारण ठसठशीत दिसल्यामुळे.
3: अगदी पेशवे

0: लीन दागिना आपण जो म्हणतो, तर त्याप्रमाणे आपल्याला तो बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणिमाळ ही सुद्धा याच टाईप मध्ये येते?
1: नाही, व्हर्टिकल मणिमाळ हे तुम्हाला आता माहितीये कारण तुम्ही आताच्या 20व्या 21व्या शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाईज व्हर्टिकल मणी हे आताचा आधुनिक प्रकार आहे.
0: बर,
1: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठीमणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोले असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये जर आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात, पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं, तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15-16 ग्रॅम पर्यंत होते, आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे जीएसटी 15-16% मजुरी, तर 3-3,20,000 ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
0: बरोबर.
1: आता मोहनमाळ आणि जोंदळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठीमणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो, तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहू मणी माळ ही खूपच परंपरागत आहे, ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहितीये की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
0: मोडक सर, गहू माळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आता ऐकूयात ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याच चीज झाल्यासारखं वाटत. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकास नगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
5: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
3: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
5: 20व्या ग्रुपसाठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी

0: साठी 20वा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
0: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकर पैकी 8 गुंठे जागा

0: जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकर पैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:40 झाली आहेत. वेळ आहे भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकांची, म्हणजेच सुगम संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं एक भावगीत.

0: श्रोतो, हे होतं अरुण दाते यांनी गायलेलं यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाळगावकर यांचं भावगीत. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
3: बुकिंग सुरू.
5: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
6: अय्या, खरच मी लाजले बरं.
7: ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
5: आई, आता झाली का पंचायत?
4: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
8: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान NX अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
8: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
8: नियम अटी लागू.
9: जून इज मंथ फॉर नॅशनल इनफर्टिलिटी अवेअरनेस. लेट्स लिसन फ्रॉम इनफर्टिलिटी एक्सपर्ट.
10: हॅलो, आय एम डॉक्टर किरण सोनवलकर, ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट फ्रॉम सिटी सातारा. अ व्हॉइस फॉर फर्टिलिटी, अ व्हॉइस फॉर कंप्लीट फॅमिलीज. एव्हरी कपल ड्रीम्स ऑफ हॅव्हिंग फॅमिली. फॉर मेनी इनफर्टिलिटी क्रिएट्स अ सायलेंट डिले. Clinically, infertility means not achieving pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just woman issue. Both parents are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatment are available. It's time to break the stigma, start the conversation, and seek timely medical advice. Let us come together to be voice for complete family.
9: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
2: Hello, I am Dr. Subodh A. Hoale from Satara. I am MD-DGO, a voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just a woman issue. Both partners are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatments are available. It's time to break the stigma and start the conversation and seek timely medical advice. Let us come together to be a voice for complete families.
1: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
3: श्रोता आपण ऐकत आहोत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11:01 झाले. प्रसारित करीत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
6: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
7: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
1: जून इज मंथ फॉर नॅशनल इनफर्टिलिटी अवेअरनेस. लेट्स लिसन फ्रॉम इनफर्टिलिटी एक्सपर्ट.
2: हॅलो, आय एम डॉक्टर सुबोध ए. होवाले फ्रॉम सातारा. I am MD-DGO, a voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying. Affecting

0: हे होतं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं आणि विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं लोकगीत.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: मुलांची काळजी वाटते.
6: balamankare.com.
5: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
6: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
5: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
6: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
5: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
6: वाईट सवयी, उद्धट वर्तन
5: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
6: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
7: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22 पुणे.
8: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत होतं कवी कुसुमाग्रज यांचं. सुगम संगीत मफर लोकसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
4: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
3: सातारा डीसीसी च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
6: होऊ दे ना पूर्ण
5: आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
7: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
8: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी

0: व्हरायटी.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
4: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
5: Hello, I am Dr. Subodh A. Hoale from Satara. I am MD DGO, a voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just a woman issue, both partner are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatments are available. It's time to break the stigma and start the conversation and seek timely medical advice. Let us come together to be a voice for complete families.
4: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
9: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: हे होतं चंद्रकांत कडू यांचं लोकगीत. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं आणि हे गीत गायलं होतं आनंद शिंदे यांनी.
1: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
2: Hello, I am Dr. Kiran Sonwalkar, obstetrician and gynecologist infertility specialist from city Satara. A voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving pregnancy after a year of trying, affecting one in six couples. Remember, it's never just woman issue. Both parents are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatment are available. It's time to break the stigma, start the conversation, and seek timely medical advice. Let us come together to be voice for complete families.
1: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
3: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
4: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
5: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
5: बुकिंग सुरू.
7: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
8: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
7: आई, आता झाली का पंचायत?
9: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
10: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
9: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा.

0: आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा।
1: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे।
1: नियम व अटी लागू।
2: जून नेशनल इनफर्टिलिटी जागरूकता का महीना है। इसी अवसर पर आइए सुनते हैं शहर के प्रसिद्ध इनफर्टिलिटी विशेषज्ञ की राय।
3: नमस्कार, मैं डॉक्टर कमलेश शाह अंकुर फर्टिलिटी क्लिनिक कराड़ डिस्ट्रिक्ट सातारा से बोल रहा हूँ। हर दंपति का सपना एक खुशहाल परिवार बसाने का होता है, लेकिन इनफर्टिलिटी कई दंपति का यह सपना साकार होने नहीं देता। इनफर्टिलिटी का अर्थ है एक वर्ष तक नियमित प्रयासों के बावजूद गर्भधारणा न होना। यह हर 6 में से एक दंपति को प्रभावित करता है। याद रखें, इनफर्टिलिटी का कारण केवल महिला नहीं बल्कि पुरुष भी हो सकते हैं। जीवन शैली में बदलाव से लेकर मॉडर्न प्रभावी उपचार जैसे कि IVF तक उपलब्ध है। अब समय है कि हम इस विषय पर बिना संकोच खुलकर बात करें और डॉक्टर से उचित मार्गदर्शन ले। धन्यवाद।
2: गुफिक बायोसाइंसेस के जेनोवा विभाग द्वारा जनहित में जारी।
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
5: ट्रूली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @ छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
5: संपर्क 83 29 72 94 98।
6: मुलांची काळजी वाटते
7: बालमन care.com।
6: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
7: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
6: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
7: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
6: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
7: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
6: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
7: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
8: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22, पुणे।
9: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स।
10: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
11: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
12: Hello, I am Dr. Kiran Sonwalkar, obstetrician and gynecologist, infertility specialist from city Satara. A voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just woman issue. Both parents are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatment are available. It's time to break the stigma, start the conversation and seek timely medical advice. Let us come together to be voice for complete families.
11: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
13: श्रोतो, आपण करत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या FM लहरींवर। सकाळचे 11:32 होत आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीताचा। श्रोतो, आजही आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या काळातील काही सुमधुर गीतं। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत प्रेम आणि व्यक्त न झालेल्या भावनांमधील गोड संभ्रम, 1975 मधील दीवार या चित्रपटातील हे एक सदाबहार रोमॅन्टिक गीत। शशी कपूर आणि नीतू सिंग यांच्यावर चित्रित गीतासाठी प्रश्न विचारणं आणि उत्तर देणं अशा संवादात्मक शैलीचा वापर यात केला असून त्यामधून त्यांच्यातील निखळ आणि खोडकर केमिस्ट्री दिसून येते। साहिर लुधियानवी यांचे अप्रतिम शब्द आणि राहुल देव बर्मन यांचं मनमोहक संगीत यामुळे हे गीत आजही लोकप्रिय आहे। तेव्हा जरूर ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातील।

0: complete family.
1: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
2: रसिको, आता ऐकूयात 1972 साली प्रदर्शित झालेल्या रघुनाथ झालानी दिग्दर्शित आंखों आंखों में या लोकप्रिय चित्रपटाचं शीर्षक गीत. एका गोड आणि खेळकर प्रेम प्रकरणावर आधारित हे गीत चित्रित झालंय राकेश रोशन आणि राखी गुलजार यांच्यावर. या गीतामध्ये नायक नायिकेला लग्नाआधी प्रेमाचं स्वप्न दाखवत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो, तर नायिका त्याला लग्नाची वाट पाहूया असं थोडीशी लाजत थोडीशी घाबरत उत्तर देत असते. या प्रेमभावना आपल्या लेखणीतून अत्यंत समर्पकरित्या शब्दबद्ध केल्यात प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी यांनी. शंकर जय किशन या संगीतकार द्वयीचा अवीट संगीताला आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजानं या गीताला उत्कृष्ट रोमॅन्टिक रंग भरलाय. ऐकूयात आंखों आंखों में या चित्रपटातील गीत.

0: Infertility awareness. Let's listen from infertility expert.
1: Hello, I am Dr. Subodh Ehwale from Satara. I am MD DGO, a voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just a woman issue, both partners are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatments are available. It's time to break the stigma and start the conversation and seek timely medical advice. Let us come together to be a voice for complete families.
0: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
2: मुलांची काळजी वाटते
3: balamankare.com.
2: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981981822 पुणे.
5: जून नेशनल इनफर्टिलिटी जागरूकता का महीना है. इसी अवसर पर आइए सुनते हैं शहर के प्रसिद्ध इनफर्टिलिटी विशेषज्ञ की राय.
6: नमस्कार, मैं डॉक्टर कमलेश शाह अंकुर फर्टिलिटी क्लिनिक कराड़ डिस्ट्रिक्ट सातारा से बोल रहा हूँ. हर दंपति का सपना एक खुशहाल परिवार बसाने का होता है, लेकिन इनफर्टिलिटी कई दंपति का यह सपना साकार होने नहीं देता. इनफर्टिलिटी का अर्थ है एक वर्ष तक नियमित प्रयासों के बावजूद गर्भधारणा न होना. यह हर 6 में से एक दंपति को प्रभावित करता है. याद रखें, इनफर्टिलिटी का कारण केवल महिला नहीं बल्कि पुरुष भी हो सकते हैं. जीवन शैली में बदलाव से लेकर मॉडर्न प्रभावी उपचार जैसे कि IVF तक उपलब्ध है. अब समय है कि हम इस विषय पर बिना संकोच खुलकर बात करें और डॉक्टर से उचित मार्गदर्शन लें. धन्यवाद.
5: गुफिक बायोसाइंसेस के जेनोवा विभाग द्वारा जनहित में जारी.
7: रसिक श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंचली या चित्रपटातील गीत. श्रोते हो, मंचली हा 1973 आलेला अजून एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट. हळव्या स्वभावाचे कवी मनाचे गीतकार आनंद बक्षी लिखित या गीतामधून नायक संजीव कुमार नायिका लीना चंदावरकर समोर आपलं प्रेम व्यक्त करताना त्या दोघांमधील गोड आणि खोडकर संवादाची सुंदर मांडणी यातून दिसून येते. पडद्यावरती या संवादाला न्याय देण्याचं काम आपल्या कर्णमधुर संगीतानं केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, तर किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांच्या जादुई आवाजानं हे गीत अजरामर झालंय. सरकार ने आके मेरा हाल तो पूछा, गम का फसाना बन गया अच्छा. या ओळी गाण्यातील अतिशय लोकप्रिय कडव आहे, ज्यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीनं आपुलकीनं चौकशी केल्यामुळं दुःखाचं रूपांतर आनंदात झाल्याची भावना व्यक्त होतीये. ऐकूयात हे गीत.
8: गम का फसाना बन गया अच्छा.
9: अच्छा जी,

0: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
1: Hello, I am Dr. Kiran Sonwalkar, obstetrician and gynecologist infertility specialist from city Satara. A voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving pregnancy after a year of trying, affecting one in six couples. Remember, it's never just woman issue. Both parents are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatment are available. It's time to break the stigma, start the conversation, and seek timely medical advice. Let us come together to be voice for complete families.
0: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार
3: रसिक हो नुकतीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे या धुंद वातावरणात ऐकणार आहोत अंजना या चित्रपटातील एक सदाबहार गीत हिंदी चित्रपटसृष्टीतील पावसाच्या गाण्यांमधील एक उत्कृष्ट आणि मधुर गीत मानलं जात आहे या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं कर्णमधुर संगीत लाभलंय पावसाची रिमझिम आणि वाद्यांचा मेळ या गीतात सुरेलपणे साकारलाय आनंद बक्षी यांनी लिहिलेले या गाण्याचे बोल अतिशय सोपे अर्थपूर्ण आणि मनाला भुरळ पाडणारे आहेत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर या दिग्गज गायकांच्या स्वर्गीय आवाजामुळे या गाण्यातील रोमांस आणि भावना अधिक जिवंत झाल्या आहेत

0: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
1: Hello, I am Dr. Subodh A. Hoale from Satara. I am MD-DGO, a voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just a woman issue. Both partners are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatments are available. It's time to break the stigma and start the conversation and seek timely medical advice. Let us come together to be a voice for complete families.
0: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.
4: रसिक श्रोते हो, रातकली एक ख्वाब में आई हे बॉलिवूड मधलं अत्यंत गाजलेलं प्रेमगीत 1971 प्रदर्शित झालेल्या बुड्ढा मिल गया या हिंदी चित्रपटातील हे गीत नवीन निश्चल आणि अर्चना यांच्यावर चित्रित झालंय. प्रसिद्ध दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी याचं चित्रीकरण मुंबईतील बांद्रा येथील एका पडक्या किल्ल्यावर केलंय. या गीतात 1970 दशकाच्या सुरुवातीची मुंबई, विशेषतः माहीम, दादर आणि वरळी परिसरातील कोळीवाडा आणि चाळ संस्कृती पाहायला मिळते. मजरूह सुलतानपुरी लिखित या गीताचे बोल अतिशय काव्यात्मक आणि स्वप्नवत आहेत. RD बर्मन यांनी या गाण्याला अत्यंत हळूवार आणि कर्णमधूर संगीत दिलंय, तर किशोर कुमार यांच्या जादुई आवाजानं या गीताला रोमॅन्टिक स्पर्श दिलाय. हे गीत आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर असतं.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की

0: होतात आहे. शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत. आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. लेट्स टॉक, चला बोलूया, हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिताताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावायला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ती, आपण एक समुपदेशक आहात तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात, जे त्याच्यातून जात असतात, ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास्तव, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्न नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने, त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचंय जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक

0: या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतीने जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
1: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते, म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
0: आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते. की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात कारण कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे. कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
0: असतं. आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे. म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला. दुसरा पार्ट पण येतो.
1: अच्छा. सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो? आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर.
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना?
0: बिलकुल. ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो. कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो. मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडेसे पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे. आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता ने पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकॉलॉजी त्याला ह्युमन नेचर

0: काय आहे आणि कशामुळे काय कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इनसाईट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं आणि मग तो त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं. अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे, पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू. तर हा फरक आहे समुपदेशक.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना? म्हणजे
0: कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समजतो. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल
0: मला?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्यात. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगाल?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की

0: त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिचा तिच्या सासूशी वाद होत असेल आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिडून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्यांनी तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते, कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर, इथपर्यंत वेळ गेली होती. पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो एक महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर एक महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय, जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग?
0: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केलं कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जवळ वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो, तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते,
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघाही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ ती पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर

0: व्यक्तीलाच ऍडजस्ट करायला, आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात, आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडंसं सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही, किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती, आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता, आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल, कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता, किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेजण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

आवाजातील हे गीत आताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कोणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी, माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर, प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे, कारण नंतर

0: काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणे असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत. त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक, शिक्षक, गुरु होते. किती लहान होते ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: अटुष्य पानबाई अटुष्य, गोडतोडे घालून आपण अटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोडतोडे घालून आपण अटुष्य.
0: अगदी चिमुरडीपूर. पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता, तिने शिकू नये म्हणून. काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हे तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतःपुरते न राहता विश्वाचे व्हा. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत, संवेदनशीलता, सजग, जबाबदारी मानत, जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द, स्वाभिमान, वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक सुका बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही? आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई, तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही.

तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. दहावी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती. बरं, आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले, तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रझिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला.

जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या सुमारे युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5वा मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्याच डी सानितचा पराभव केला तर रौनक
अशोक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या

इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब

आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलो प्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल.

असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3 सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318वं वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरडोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्स वर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. व्हिव्हियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी

0: भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली। ते 33 रन्स वर खेळत होते। खेळ भारताच्या हातातून निष्ठत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट। मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला। बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला। विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली। भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता। रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली। मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं। एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं। वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट। भारत 43 धावांनी जिंकला। भारत विश्वविजेता झाला। भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली। लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला। तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता। या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली। 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती। आज 40 अधिक वर्ष झाली, तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील। तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भाऊक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे। आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे। तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ।
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत। मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे? म्हणून बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे। महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली। या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत। कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJची रिमिक्स गाणे लावतो। नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत। पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे। आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची। तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहितीये? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो। बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात। ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात। टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात। शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात। हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे। गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे। पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाही हो ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे। आपल्या महाराष्ट्राला संतांची, बारींची आणि अथांग

0: लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ संभळ ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं, गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया, ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास, असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचं बघत नाही, लोकांची हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचं असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे दोन मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना, श्रीपाद चितळे जे आता या जगात नाहीये, तर ते होते आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते

म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवलं, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील, कमीत कमी 25 असायला हवीत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशानी मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हटलं की सर सॉरी काय

0: स्पॉन्सर होतं. पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा, तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशासारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तू आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा विकेंडला वगैरे, मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके,
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओज काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले, आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम
1: आहे,
0: तर मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साईडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे भोसले.
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले. पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे, हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं, तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे.
1: अच्छा,
0: हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीन
1: आहे.
0: अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईटवरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईटवरती पण आपल्याला गाईड
1: असतोच, आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना, गुगलमध्ये कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं.
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते. आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे 20 पाठ असतात.

0: तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो तर त्याला ती तो अभिमान असतो तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण किती घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत, भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, अरे हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणू आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशा सारख्या की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू. तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे.
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो. यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो.
0: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला. तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो. फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं येते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं. तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठलेही स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे.
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपलं काशीबाई राजघाट

0: जी आहे म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान म्हणजे त्यांचा तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे, आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षी इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात, तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिव्यांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला घरचे थोडेशा घाटावर कसं जायचं आणि तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार, पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ती यावर्षी, ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य? कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे, ते तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे, पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं, आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे जे 300 वर्ष जुनं आहे, आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय, तर मी त्यांना घेऊन गेलेलो. तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर काय करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण, आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षण मध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो, आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, झाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचाही चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवले आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे, तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे. मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो, याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.

0: धन्यवाद आहे. तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
1: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
2: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
2: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
2: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
2: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर

0: इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही.
1: ह्या
0: अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते.

0: आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा,
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर आहे,
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.

जहां।

तराने नए पुराने। आप सुन रहे थे तराने नए पुराने कार्यक्रम।

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार

सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

0: अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार, मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना

0: आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई, मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12वी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी

करण्याची सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12 धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12 धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाही नंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदारी

0: धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30
1: नमस्कार श्रोतेहो, 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, दिनांक 25 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा. मंडळी, कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे अवॉर्ड संस्था साताऱ्याच्या सचिव ऍडव्होकेट नीलिमा कदम यांनी, आणि यात सहभागी आहेत श्रेया गोलीवडेकर, सुप्रिया मोरे आणि ऍडव्होकेट नीलिमा कदम.
2: रखमा, रखमा, काय वा कसा भाऊ? इकडे इकडे या, गोठ्यात आहे मी.
3: गोठ्यात आहेस वे?
2: होय,
3: मी शोधत बसले तुला इकडं. अगं काय करतेयस? तुला आज लक्षात नाहीये का?
2: काय व?
3: अगं जायचं नाही का मॅडम कडं?
2: अहो होय, जायचंय, पण म्हणलं जरा कपिलीला इतर जनावरांना खायला घालावं. परत गेलो की मग गप्पा मारत बसलो की येळेच लक्षच जात नाही घड्याळाकडं. म्हणलं आधी तिची सगळी तयारी करून घ्यावी आणि मग तुम्हाला फोन करावा, तोपर्यंत तुम्ही हजर घरात.
3: पण झाली का तुझी सगळी तयारी?
2: होय होय, अहो बघताय ना, पाऊस पाणी नाही, त्यामुळे जरा साऱ्याची जरा अडचणच निर्माण झाली. पर ठीक आहे, आपलं चाललंय, आपण केलंय आपला हत्ती घास वगैरे.
3: मुरघास आहे,
2: मुरघास आहे, त्याचा फायदा झालाय बघा चांगला. त्याच्यामुळे जरा आधार आहे आता 2 महिने तरी. आता पाऊस पडेपर्यंत तरी चारा शिल्लक आहे बघा.
3: पडेल पाऊस तसं काय
2: पडेल, पडेल, वाट बघण्याशिवाय आपल्या हातात काय आहे.
3: खरंच आहे.
2: बरं, माझ्यामुळे येळ नको व्हायला, निघालं पाहिजे. मॅडम वाट बघत बसले असतील.
3: हा,
2: पाणी तरी घ्या कसा थांबा.
3: आता मी आणली बाटली.
2: बरं, चला चला, गाडी आणली वय.
3: हो,
2: पंचायतीत झाला
3: हो, तर आता काय करायचं, उशीर झालाय.
2: चला चला जाऊया,
3: आणि मॅडम ना वेळ कमी आहे मुळात.
2: बरं, चला, फोन झालाय ना तुमचा.
3: होय होय होय, चल
2: लवकर, चला
3: आहे तशीच निघाता.
2: वय आका साहेब, चला
3: चल.
2: अहो अक्का साहेब, अहो लय गर्दी दिसतीये मॅडमकडे.
3: हो, गर्दी दिसतीये, पण त्यांना आपण फोन केला होता, त्यामुळे काही प्रश्न नाही. आपण लवकर आपले आपले प्रश्न विचारू, काय अडचणी आहेत. आता एवढी मोठी कंपनी केली तयार, त्याच्या पुढचं व्यवस्थित बघितलं पाहिजे.

0: छान आहे. आता थोडा वेळ आहे आपल्याला, आपल्याला त्याच्याकडे जास्त लक्ष देता येईल ना.
1: होय, आणि दोन तीन व्यवसाय त्यांनी सांगितले, त्याच्यावर पण जरा चर्चा करायची आहे मला.
0: आणि सगळ्या आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे पटले ते बरं आहे, नाही का?
1: हे मात्र खरं आहे. आता त्यामुळं कंपनी जरा चांगली चालेल अशी आशा आहे बघा.
0: नाही नाही, आपण सकारात्मकच विचार करायचा, आपली कंपनी चांगली चालणारच. एवढं मार्गदर्शन मॅडम चांगले देत आहेत म्हटल्यावर
1: च महत्वाचं आहे. चला जाऊया.
0: चल चल चल.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्ते मॅडम. नमस्ते. या या या रकमा कसा बी, तुमचीच कवापासून वाट बघते मी.
1: उशीरच झाला जरा.
2: होय ना. ठीक आहे ठीक आहे, असू द्यात. माझं पण तोपर्यंत इतर महिलांच्या सोबत बोलणं चाललं होतं. बरं झालं वेळेत आला तुम्ही.
1: बर मॅडम, आपली शेतकरी कंपनीची जी आयडिया आहे का नाही ती सगळ्या महिलांना आवडली.
2: आवडली.
0: सगळ्या तयार आहेत.
1: तयार
2: झाले.
1: जे गट झोपले होते ना ते पण जागे झाले.
2: कामच तसं सुरू केलं.
0: नाही नाही, उत्साह आहे पण सगळ्यांच्याकडे.
1: पण मॅडम एक झालंय बघा, आता आपण जे गट केलेत का नाही, म्हणजे आपण एका गटाला दिलाय बघा कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आता आम्ही तर करतोय सेंद्रिय खतांचा, आता भविष्यात आमचं धान्य पण चांगलं तयार होईल काय वाक. आणि दुधाचं पण आपण एक गट केलाय बघा, ह्याचा गाई दिल्या त्यांना, देशी गाईचं नियोजन केलंय,
0: तिथं पण प्रमाण भरपूर आहे, तसं उत्पादन चांगलं आहे.
1: झालंय असं की गावापर्यंत ठीक आहे, पण जो माल तयार होऊन शिल्लक राहील त्याचं काय करायचं हा प्रश्न उभा राहील.
0: पुढे शहराकडे कसं पोहोचवायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे काल चर्चा केली आम्ही या सगळ्या विषयाची, तर हे प्रश्न आम्हाला महत्वाचे वाटले. आता मॅडमने विचारूया काय सांगतायत ते बघूया मग, म्हणून आले बघा.
2: छान छान, चांगले प्रश्न आहेत. म्हणजे थोडक्यात आज तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की महिला उत्पादक कंपनी मार्फत जो शेतीमाल तुम्ही तयार करता, तर त्या शेतीमालाची प्रक्रिया केलेले उत्पादन आहे, तर त्याची विक्री व्यवस्था कशी करायची, आणि त्याला पुढचा एक भाग आपण बघूया की त्याला लागणारे आवश्यक परवाने कुठले, कागदपत्र कुठले
0: लागतात,
2: या विषयावर आपण बोलूया. आता मूळ मुद्द्यावर आलोया. तुम्हाला पहिल्यांदा पटलंय की पहिल्यांदा गावातला माल हा गावातच विकायला
0: पाहिजे.
2: आता तुमचं म्हणणं आहे की आता आमचा माल थोडासा जास्त तयार होईल, सगळ्या महिला तयार आहेत, मग आता गावातला विक्री करायची व्यवस्था आपली तर तयार आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, आता सगळ्या सदस्यांच्याकडचं जे उत्पादन आहे तर ते एकत्रित तुम्ही जमा करता, है की नाही, त्या मालाचं वर्गीकरण करता, त्याच्यानंतर त्या मालाचा जो दर्जा आहे तर तो चांगला ठेवण्याचा प्रयत्न करता, त्याचे वजन नोंदी. मागच्या आपल्या मीटिंगला ठरलंय की नाही काय काय करायचं ते. हा, म्हणजे प्राथमिक पॅकिंग करून गावपातळीवर विकायची व्यवस्था तुमची तयार झाली.
0: तिथपर्यंत आमचं गाडं
1: गेलंय.
2: आता तुम्हाला काय करायचंय की जादा झालेला माल गावात विकून पुढे काय करायचं, तर आपण थोडस आता काय करायचं, एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आता आपण मग तालुका पातळीवरची विक्री व्यवस्था कशी करायची, जिल्हा पातळीवर कशी करायची, त्याच्याबद्दल जरा बोलूया. आता तुमचं सगळं आपल्याकडचं जो उत्पादित केलेला माल आहे तो तसा नाशवंत माल आहे, म्हणजे दूध असतील, अंडी असतील, फळ
0: खराब होणार
2: जास्त झाला तर काय करायचं. तर आपल्याला काय करायला लागेल की आपल्या कंपनीच्या मार्फत एखादं शीतगृह, म्हणजे तिथं कोल्ड स्टोरेज म्हणतो तुम्हाला इंग्लिशमध्ये लवकर, बरोबर, तर शीतगृह किंवा माल जादा झाला धान्य ठेवायला, तर गोदाम आपण उभा केलं पाहिजे. म्हणजे आपला सगळ्यांचं, आता आपण काय एकटं आहे का, एक गट आहे का, सगळ्या गटांची मिळून आपण काय केले, कंपनी केले. त्यामुळे आता गट सोडायचा डोक्यात आणि कंपनी डोक्यात ठेवायची, त्यामुळे आपल्याला काय करायचं की सगळ्या आपल्या सदस्यांचा जो माल आहे तर तो ठेवण्यासाठी गोदाम पाहिजे आपल्याला. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी एखादा तसं गोदाम तयार करायचे आपण. बरोबर आहे, आपल्या सुरुवातीला आपली नवीन कंपनी आहे, भाड्यानं पण मिळू शकतील. नंतर काय करायचंय आपल्याला, तर आपले जे काही आपला माल आहे तर त्याच्यावर तुम्ही म्हटला होता की आपल्याला प्रक्रिया करून काय करता येईल का, तर
0: पनीर वगैरे आपण तयार करू, लोणी तूप वगैरे.
2: अक्का साहेबांनी लयच अभ्यास
1: केला.
2: तर मग ते प्रक्रिया युनिट उभा करायचा पण आपण विचार करू शकता, आणि अजून चांगल्या पद्धतीचं पॅकेजिंग, ब्रँडिंग हे आपल्याला तालुका लेवलला विक्रीसाठी आवश्यक आहे. आता आपण बघितलं की जसा गावातला ग्राहक आहे त्याच्यापेक्षा जरा तालुक्यातला, त्याच्यापेक्षा जिल्ह्यातला ग्राहक, तर जिल्ह्यातला ग्राहकाची विक्री व्यवस्था करायची असेल तर काय करायला लागेल आपल्याला, तर थोडस मोठ्या प्रमाणावर व्यापक ग्राहक वर्ग आपल्याला घेतला पाहिजे. म्हणजे काय की तर जिल्हा स्तरावरची, शहराच्या पातळीवरची जी काही किराणा दुकानं आहेत ती, है की नाही, हा मोठी मोठी सुपर मार्केट असते ती, हॉटेल असतात, कॅन्टीन असतात, तर ह्यांच्याबरोबर आपल्याला काय केलं पाहिजे, करार केले पाहिजे, अग्रीमेंट केले पाहिजे. म्हणजे काय की आपला तयार झालेला फिक्स माल ती लोक घेऊ शकतील. करार घेतला म्हणजे बांधिलकी आली की नाही की आम्ही एवढं तयार करू तुम्ही तेवढं घ्याल. त्यामुळे तसा करार केला पाहिजे. नंतर काय की काही आपले आठवडी बाजार असतात, है की नाही, तर ते आठवडी बाजार, शेतकरी बाजार, नंतर काही प्रदर्शन असतात, तर त्या प्रदर्शनामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे आपल्या मालाची विक्री.

0: करण्यासाठी. हा, आणि पुढचा प्रयत्न तुमचं सारखं चाललेलं असतं की ऑनलाईन विक्री कशी करायची, तर त्या ऑनलाईन विक्रीचा एक प्लॅटफॉर्म आपण तयार केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण गावापासून तालुक्यापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत विक्री व्यवस्था उभी करू शकतो.
1: म्हणजे तयार झालेला सगळा माल विक्री होणार हे नक्की.
0: हा हा, हो आपण प्रयत्न तसा करतोय आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणी सहकार्य करताय तुम्हाला.
1: बरोबर, त्यामुळे माल ज्या आदाचा निश्चित तयार होणारच आहे.
0: हो बरोबर, आणि विक्रीची व्यवस्था आपण करतोय प्रयत्न.
2: आता हे बघा मॅडम, आता हे जे आपण तयार केलेला माल आहे का नाही, म्हणजे अंडी म्हणा किंवा दूध दुधाचे पदार्थ असतील किंवा आपण धान्य तयार करणारे, हा सगळा खाण्याचा पदार्थ आहे.
0: बरोबर,
2: मग त्याची नीट काळजी पण घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोचला जाईल.
0: बरोबर,
2: काय करायचं म्हणजे अंड्याची काळजी कशी घ्यायची, दूध दुधाचे पदार्थ कसे तयार करायचे,
1: धान्य पण कसं करायचं.
0: हा, म्हणजे आपल्या कंपनीचा मुख्य फोकस हा शेतीमालावर आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या बऱ्याचशा गप्पा त्याच्यावरच मारलेल्या आहेत की दुधाचं काय करायचं, त्याच्यानंतर भाजीपाल्याचं काय करायचं, धान्याचं काय करायचं, अंडीचं काय करायचं. हा, तुमच्या बरंचसं ते लक्षात आलंय असं माझ्या चर्चेतनं लक्षात आलंय. तरी पण अंड्याची विक्री करायची असेल तर आपल्याला चांगले स्वच्छ दर्जेदार अशी अंडी संकलित केली पाहिजे. अंडी फुटू नयेत म्हणून काय केली पाहिजे की व्यवस्थित अंड्याच्या ट्रेमध्ये ती पॅक केली पाहिजे. अंडी आता कुठं कुठं लागतात, तर हॉटेलमध्ये लागतात, बेकरीमध्ये लागतात, किराणा दुकानमध्ये लागतात, है की नाही. नंतर काही ग्राहक आपले आहेत तर ते थेट ग्राहक पण आपण त्यांना विक्री करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आता ग्राहकांना वेळ नाहीये, बरेचसे नोकरदार असतो, त्यामुळे घरपोच सेवा आपण त्यांना दिली तर आपल्या अंड्याच्या उत्पादनाची जी काही विक्री आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. आता हे झालं अंड्याच्या बाबतीमध्ये. आता तुमचा पुढचा प्रश्न होता की दूध आणि दुधावर प्रक्रिया केलेले जे काही आपले पदार्थ आहेत तर त्याची विक्री कशी करायची. तर ते विक्री करण्यासाठी आपल्याला जसं मगाशी म्हटलं आपण, है की नाही, की आपल्याकडे काय असलं पाहिजे, शीतगृह असलं पाहिजे. तर आपण एक दूध संकलन केंद्र आपल्याला चालू केलं पाहिजे. का तर सगळे जे आपले सदस्य आहेत तर त्या सदस्यांनी जे उत्पादित केलेलं दूध आहे तर ते एकत्रित ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे तर दुधाचं आपल्याला काय फॅट मशीन घेतली पाहिजे. हा, म्हणजे आपले सदस्य आहेत, आपला विश्वास आहे, तरी पण दूध चाचणी यंत्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की फॅटची मशीन असते,
1: गुणवत्ता तपासणी.
0: बरोबर, हा, तर ती आपल्याला वापरायला लागेल. त्याच्यानंतर दही, तूप, पनीर किंवा श्रीखंड, लोणी, तर ही जी काही बाकीची उत्पादन आहेत तर ह्याच्यामध्ये पण आपण सहभाग घेतला पाहिजे. हे पण तयार करण्याकडे आपला कल वाढवला पाहिजे.
1: मशीन वगैरे घेतली पाहिजे.
0: हो हो, मशीन घेतली पाहिजे. सुरुवातीला थोडं थोडं आपण ठरवले की पहिल्यांदा थोडं थोड्या भांडवलातून आपण व्यवसायाचा टप्प्याटप्प्यानं चालू करायचं. हा, मग हे जे शहरातले ग्राहक आहेत ती, है की नाही, तर त्या ग्राहकांना आपण थेट विक्री करू शकतोय, हॉटेल्सला विक्री करू शकतोय, मिठाईची काही दुकानं आहेत, है की नाही, तर ह्यांना दूध मोठ्या प्रमाणावर लागत असते. हा, तर झाला का दुधाचा विक्रीचा प्रश्न मिटला का,
2: आणि आपला माल चांगला असेल तर कोण पण खरेदी करेल.
0: आता पुढचा मुद्दा राहिला तो धान्याच्या विक्रीची व्यवस्था कशी करायची. आता धान्य सुद्धा आपण काय केलं पाहिजे की व्यवस्थित, आता लोकांना तेवढा वेळ नसतो, है की नाही, व्यवस्थित ते निवडलं पाहिजे, स्वच्छ निवडलं पाहिजे, त्याच्यावर आपल्या काहीतरी कंपनीचा ब्रँड तयार केला पाहिजे आणि त्या ब्रँडच्या नावानं विक्री केली पाहिजे. म्हणजे आपल्या शेतामध्ये बरंच आहे, ज्वारी आहे, गहू आहे, बाजरी आहे, नाचणी, वरी, म्हणजे हे सगळी उत्पादनं आहेत, तर त्याचे आपण त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की ह्या उत्पादनांची व्हॅल्यू वाढती, मूल्य वाढतं,
1: डाळी करून पण विकू शकतो.
0: हा एक मुद्दा माझ्या लक्षात नव्हता आला, पण अक्कासाहेबाच्या आला बरं का.
1: बरेच आमच्या महिला करतात,
0: घरात खायला करतात. आपल्याला काय करायला पाहिजे, अशा जात्यावरच्या डाळी करणाऱ्या महिलांची संख्या वाढवली पाहिजे आणि ह्याच्याबरोबर ती पण विक्री केली पाहिजे.
1: मूल्यवर्धन चांगलं, बरोबर, कारण तेवढा वेळ नसतो ना.
0: बरोबर आहे. आणि विक्रीची व्यवस्था तर ह्या सगळ्यांची आपण बघितलं की वेगवेगळी ठिकाणं आहेत, शेतकऱ्यांचे बाजार आहेत, किराणा दुकान आहेत, सुपर मार्केट आहेत, ऑनलाईन विक्री आपण करू शकतो. त्यामुळे विक्रीचं काही अवघड नाही, का तर आपली क्वालिटी आहे मालाची. ह्याच्याबरोबर तुम्ही बाकीचे पण व्यवसाय तुमच्या काही महिला करतातच, लोणची करतात, पापड करतात, है की नाही, बाकीचे मग काही कडधान्याचे वेगळे प्रकार करतात, तर ह्याचा व्यवसाय तुमचा आधी पक्क आहे, की नाही, सेट आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही जास्त तुम्हाला सांगणार नाहीये की ते तुम्ही व्यवस्थित तयार करता, उन्हाळ्यात तयार करून त्याची विक्री करता.
1: तुम्ही तर त्याची चव बघितलीच आहे.
0: चव तर आम्ही, हा, म्हणजे जशी आपली ओळख झाली तसं आमच्या घरातलं उन्हाळा काम तुमचंच असतं.
2: पण मॅडम, ह्याच्यासाठी काही लायसन बिसन लागेल
1: एवढं मोठं प्रमाण वाढवायचं.
0: बरोबर, म्हणजे मी त्याच प्रश्नाची वाट बघत होते की तुमच्या मनात अजून काय काय खतखतंय. हा तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता हे बघतोय आपण, तर हे सगळे कशाचे आहेत, खाद्यपदार्थ आहेत म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा खाण्याचा प्रश्न आहे तो, त्यामुळे ते आपण क्वालिटी दिलं पाहिजे. आता जे काही खाद्यपदार्थ असतात, अन्य पदार्थ असतात, तर त्याच्या विक्रीसाठी आपल्याला एफएसएआयचं लायसन काढायला लागतं. म्हणजे हे लायसन असलं की तुमची त्याच्यामध्ये गुणवत्ता आली की बाबा आपली मग

0: स्वच्छता व्यवस्थित आहे, चांगल्या पद्धतीने केलं जातं असं ते एपीएसआयचं आपल्याला लायसन काढायला लागतं,
1: म्हणजे परवानगी थोडक्यात करायला हरकत नाही असं.
0: बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळी गुणवत्ता तुमची, त्या लायसन मिळालं की मग तुमचा माल एकदम चांगला गुणवत्तापूर्वक आहे असं समजलं जातं आणि ग्राहक घेतात ते. म्हणजे आपल्या त्या पॅकिंगवर तो आपला एपीएसआयचा नंबरच येतो, त्यामुळे पुढच्याने विचारायचाच प्रश्न नाहीये.
1: शुद्ध आहे का काय?
2: पण मॅडम काय म्हणलं तुम्ही, कुठला परवाना?
0: एपीएसआय.
2: मग त्याचं नेमकं काय म्हणजे काय?
0: म्हणजे आता तो एपीएसआयचा परवाना हा आपल्या जे अन्न पदार्थांची विक्री करतो तर त्याच्यासाठी तो आवश्यक असणारा परवाना आहे.

0: ते त्याच्यावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मग त्याच्यासाठी आपल्या कंपनीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला व्यवसाय कुठं सुरू करणार आहे त्याचा पत्ता आणि काही कंपनीची कागदपत्र, हे सगळं एवढी माहिती आपण तिथे दिली की आपल्याला ऑनलाईन हा एफएसआयचं लायसन मिळू शकतं. तुमची कागदपत्र तयार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणारी लोक पण आहेत, ऑनलाईन सगळं केलं तर तुम्हाला ऑनलाईन लायसन मिळू शकतं, फार काही वेळ लागत नाहीये त्याला.
1: आता ते उद्यम आधार पण काहीतरी लागतंय का? कारण आमच्या घरात चर्चा झाली परवा की तुम्ही नुसती काढताय कंपनी पण त्याला बाकीचं पण नोंदणी केली पाहिजे. आता तुम्ही हे एफएसएसआय सांगितलं, मग ती तेवढी आवश्यक आहे का आणखी उद्यम पण करायला?
0: नाही, उद्यमची पण नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि मला हे तुम्ही प्रश्न विचारल्यावर खूप छान वाटलं की तुम्ही तुमच्या घरातल्या कुटुंबियांसमवेत सुद्धा आपल्या कंपनीच्या चर्चा करतात. म्हणजे मला वाटतंय अक्का साहेब आणि रकमाच्या डोक्यात कंपनी सोडून दुसरं काय
2: नाही,
0: घरात दारात रानात गोठ्यात सगळं कंपनीचं कामकाज
2: बघा.
0: आपण बघूया म्हणजे उद्यम नोंदणी का गरजेची आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाला, म्हणजे जिथं जिथं आपली कंपनी आहे तर ते आपल्याला विक्री करण्यासाठी हे उद्यम आधार सुद्धा गरजेचं आहे. आता अक्का साहेब तुम्ही प्रश्न विचारला तर हे उद्यमची नोंदणी खरंच गरजेची आहे, ती केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे उद्यम आधार काय आहे किंवा उद्यमची नोंदणी कशाला करायची काय पाहिजे, हा तर त्याचे फायदे काय किंवा का गरजेचं आहे. तर आपल्याला जर बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर हे उद्यमची नोंदणी आपल्या कंपनीची असणं आवश्यक आहे. आपल्या कंपनीला काही शासनाचे अनुदान मिळायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हे उद्यमचं नोंदणी केलेली आहे का ते बघतात, त्याचं सर्टिफिकेट आहे का. त्याच्यानंतर काही आपल्याला प्रशिक्षण द्यायचे असतील सरकारमार्फत तरी पण आपलं त्याच्या अंडर नोंदणी झालेली आहे का ते बघतात. किंवा ज्या वेळेला एखादी गोष्ट सरकारला खरेदी करायची आहे तर त्यावेळेला आपल्या कंपनीला प्राधान्य देतात, आपल्या कंपनीच्या मालाला ते प्राधान्य देतात, पण त्यासाठी ते बघतात की बाबा ह्यांची कंपनी उद्यमच्या अंतर्गत नोंदणी गेली आहे का. त्यामुळे उद्यम हे नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की आता हे कसं करायचं, जसा एफएसआयचा प्रश्न होता की कसं करायचं, तर सेम त्याच पद्धतीनं कागदपत्र लागतात ह्याची आपल्याला ऑनलाईन नोंदणी करता येते आणि त्याला सुद्धा आपल्या कंपनीचं आधार पॅन हे गरजेचं आहे.
1: म्हणजे आपल्या मोबाईलवर आपण नोंदणी करू शकतो,
0: करू शकतो ऑनलाईन, करू शकतो आपण अर्ज करू शकतो. आता रकमा अक्का साहेब, आपण बघितलं की एफएसआयचं लायसन, उद्यमची नोंदणी, पण ह्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचं आपल्याला प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ते कुठलं? तर ऍगमारचं प्रमाणपत्र आपल्याला गरजेचं आहे.
1: प्रमाणित खाद्य पदार्थावर होय,
0: म्हणजे अक्का साहेबाचं लक्ष लय बारीक आहे.
2: बारीक लय चोखंदळ करायला गेलं तर लय खिस पाडतात त्या दुकानदारा.
0: नाही नाही, पाहिजेच आहे तसं. बरोबर आहे त्यांचं एकदम. कारण आपण बघतो की आपण धान्य उत्पादित करतो, वेगळे वेगळे काही महिला मसाले तयार करणार आहे, ती तूप तयार करणार आहे, ती शेती म्हटल्यावर आपण मधुमक्ष पालन करणार आहे, त्यामुळे तिथलं मध असेल, तर ह्यासारखीची उत्पादन आहे, तर ह्यांचा दर्जा जो आहे तो दर्जा प्रमाणित कसा केला जातो, तर हे ऍगमार्कचं प्रमाणपत्र आहे का ते बघितलं जातं. आता ह्याच्यामुळं काय होतं, तर ग्राहकांचा आपल्या उत्पादनावरचा विश्वास वाढतो, है की नाही. नंतर आपण आता विचार करतो की ऑनलाईन मार्केटिंग करायचं आहे आपल्याला, म्हणजे मोठ्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला प्रवेश मिळतो. आणि दुसरी गोष्ट की हे सगळे लायसन असले की एक गुणवत्ता तयार होती आपल्या मालाची, त्यामुळे आपल्याला दर चांगला मिळतो, त्यामुळे हे काही काढणं अवघड नाहीये. आपण सगळेजण हे काढून घेऊया.
2: पर मॅडम, हा कधी कधी ते जीएसटी पण लय ऐकलंय,
1: खरंच महत्वाचा मुद्दा आहे.
2: जीएसटी नोंदणी गरजेची आहे, आपल्याला
1: करायला पाहिजे.
0: करायला पाहिजे. रकमाला पण चांगला अभ्यास केलाय.
2: दोघींचा सारखा चर्चा चालू असतात, मुद्दा निघतो.
0: आता मला काढले तुमच्यावर माहिती सांगायची, म्हणजे मलाच अभ्यास करून यायला लागतोय पहिल्यांदा. तर आता आपण नाही, जीएसटीची नोंदणी सुद्धा तेवढीच आवश्यक आहे. आता हे जीएसटी आपण बघतो की एक आपल्या उत्पादनाची जी काही विक्री व्यवस्था करतो, तर ह्याचं एक ठराविक वार्षिक उलाढाल असती, तर ठराविक वार्षिक उलाढालीच्या मर्यादेपेक्षा जर आपलं जास्त विक्री झाली तर आपल्याला जीएसटी काढायला लागतो. किंवा आपलं उत्पादन आपण आता विचार करतोय की मोठ्या लेवलला त्याची विक्री करायची, म्हणजे गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, आणि आता आपल्याला नुसतं जिल्ह्यात नाही थांबायचं तर जिल्ह्याच्या बाहेर, राज्याच्या बाहेर आपला माल गेला पाहिजे.
1: त्यामुळे व्यवसाय वाढला की जीएसटी आलं लक्षात ठेवायचं.
0: बरोबर आहे, व्यवसाय वाढला त्याच्यातली उलाढाल वाढली की आपल्याला जीएसटी काढणं गरजेचं आहे, आणि तो काढून घेतलेला कधीही चांगला. कारण राज्याच्या बाहेर जर विक्री करायची असेल तर आपल्याला जीएसटी हा उपयुक्त आहे, गरजेचा आहे.
1: एवढा वाढतोय म्हटल्यावर पाहिजेच की.
0: बरोबर आहे,
2: बरोबर आहे.
0: आता हा विषय निघालाय, तुम्हाला आणखीन एक सांगते. आपली जी उत्पादन आहेत, तर त्या उत्पादनाचं आपण पॅकिंग करणार आहे, ब्रँडिंग करणार आहे, त्याच्याचबरोबर त्याच्यावर एक बारकोड असणं आवश्यक आहे. हा, तर ते बारकोडमुळे काय होतं की आपल्याकडची जी उत्पादन आहेत, आपण पॅकिंग केलेला माल आहे, तर तो तो ट्रॅक केला जातो की आपल्याकडे माल होता किती, विकला किती.

0: किती शिल्लक किती राहिला आहे की नाही आपल्याला नंतर आता बिलिंगची जसं जसं आपलं उत्पादन वाढेल विक्री वाढेल तसं काय होणार आहे आपलं व्यवहार वाढणार आहे त्यामुळे आपल्याला आता बिलिंगची मशीन पण घ्यायला लागेल तुम्हाला हे जे बारकोड टाकलं तर आपलं काय होतं जलद त्याचं बिलिंग होतं म्हणजे लवकर लिहायला लागत नाही खूप विचार करावा लागत नाही असं पटकन त्याचं बिलिंग होऊन जातं
1: हा म्हणजे बघ रखमा आपण मॉलमध्ये गेलो होतो परवा प्रत्येक जे आपण घेतलेलं आहे त्याचं बिलिंग
0: त्याचं निरीक्षण पडलं बारकाई नसतं बरं का ती असते त्यालाच म्हणते ती बारकोड हा त्याच्यामुळे जलद बिलिंग होतं आणि आपला जो माल आहे तर तो आधुनिक बाजारपेठेत जायला मदत होते आपल्याला
2: पण मॅडम हा आपला माल बाहेर विकायचा म्हणजे आपलं स्वतःचं नाव झालं पाहिजे की
0: बरोबर आहे बरोबर
2: मग ते कसं करायचं कसं करायचं
1: आपलं कंपनीचं नाव कसं पोहोचायचं लोकांच्या पर्यंत
0: आता ते काही अगदी सोपं आहे की आपलं नाव आपला ब्रँड तयार केला पाहिजे पण मला वाटतंय आपला ब्रँड तयार न करता ब्रँड तुमचा सगळीकडे जग जाहीर झालाय आता सगळ्यांच्याकडे चर्चा चालली तरी पण आपल्या मालाचा एक ब्रँड तयार केला पाहिजे आता हे ब्रँड म्हणजे आता तुम्ही मगाशी मी चर्चा करताना सांगितलं की कुसुंबीतली कंपनी आहे अॅग्रोमिलेट ठीक आहे हा नंतर बाकीची काही सह्याद्री उत्पादन असते ती ग्रामशक्ती हे कशी की त्यांची त्यांची अशी ब्रँड असते ती म्हणजे ते ब्रँड आपली दुसरं कोण वापरू शकत नाही
1: नाव पाहिजे
0: आपण म्हणतो की नावात काय आहे तर नावातच सगळं आहे म्हणजे आता होतं काय की पुन्हा स्पर्धा आहे सगळीकडे आपलं चांगली विक्री होते चांगलं उत्पादन होते मग आपलं नाव दुसरे वापरू शकतात तर हे काय होतं की ब्रँडिंग केल्यामुळे ब्रँड केल्यामुळं दुसरं कोण वापरू शकत नाही तुमचं जे नाव आहे ते फक्त तुमचंच राहील म्हणजे ह्या मालाचं फक्त तुम्हीच
1: होय बरोबर म्हणजे वेगळं पाहिजे ब्रँड
0: पाहिजे बरोबर अजून काय प्रश्न आहेत का तुम्हाला
2: आहेत की बघा कसं तुम्हाला पडलाय का बरं एखादा
1: हो पडलाय की प्रश्न भरपूर आहेत अहो पण मी तेच विचार करते की आता हे जे ब्रँड तयार केला तर त्याला मग पॅकेजिंग पण चांगलं द्यायला लागल नंतर ते सोशल मीडियामध्ये पण दाखवायला लागल त्याच्यासाठी हा ब्रँड उपयोगाचा आहे ना
0: आहे आहे म्हणजे आता हे ब्रँडमुळे काय होतं म्हणजे ब्रँडला काय लागतं तर आपला एक लोगो तयार करायला लागतो हा लोगो ही आपली ओळख आहे त्याचं व्यवस्थित पॅकिंग करायला लागेल त्याच्यानंतर सोशल मीडियावर आपल्याला प्रचार केला पाहिजे आपल्या मालाचा आपल्या ब्रँडचा आणि त्यामुळे काय होणार आहे तर आपली गुणवत्ता नियंत्रित होणार आहे
2: त्यामुळे ब्रँड क्वालिटी मेंटेन पर मॅडम मला एक सांगा आता गावात माल कसा विकायचा ते कळलं आपण आता शहरात प्रवेश करायचा आहे शहरातले ग्राहक मिळवायचे कसं
1: गावातली कशी माहिती आहे तू लोक शहरातली कशी माहिती असणार
0: आता रकमाचा प्रश्न होता की आम्ही गावात विकतो पण शहरात कसं विकायचं
2: बरोबर
0: तुमच्या सगळ्यांच्याकडे गावागावात पण आपल्याकडे सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ती शहरात तर असणारच आहे ती त्यामुळे सोशल मीडिया आता अगदी वयोवृद्ध लोक सुद्धा सोशल मीडियाचा वापर खूप करतात आहे तर ह्या सोशल मीडियाचा वापर करून आपली उत्पादनं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर तुमची म्हणजे शेतातले तुम्ही शेतकरी कशा पद्धतीनं ते माल उत्पादित करताय त्याला किती कष्ट लागतंय त्याची क्वालिटी तुम्ही कशी मेंटेन करताय तुम्ही खरंच ते तुमचा गट आहे सेंद्रिय निविष्ठाचा तर सेंद्रिय निविष्ठा कशी वापर करताय तर हे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही तयार करून जर त्या ग्रुपवर टाकले सोशल मीडियाचा वापर केला तर त्यांना कळेल की खरंच आपल्याला मिळणारा माल किती क्वालिटीनं तयार होतोय आणि तो आपल्याला मिळतोय
1: म्हणजे रखमा तू करतीस ते रील बघ करतीस का नाही तसं आपण ह्याची
2: करायचं
0: नवीन माहिती सांगितलं
2: काय करायचं पोरं लागतात माग मग त्यांच्याबरोबर लागायचं
0: आता ती वैयक्तिक रील करायची आता कंपनीच्या उत्पादन विक्रीसाठी रील करायची अजून एक करता येईल बरं का रकमा की आपल्याला काही लोकांना घरपोच म्हणजे त्यांची असे मासिक मेंबर निवडायचे आठवड्याचे मेंबर निवडायचे आणि मग आठवड्याचे सदस्य आपण करायचे महिन्याला कुणाला काय लागतं
1: भाजीपाला अंडी
0: बरोबर तर मग मासिक मेंबर आठवडा मेंबर करायचे आणि त्यांना लागणाऱ्या मालाची लिस्ट करायची आणि त्यांना ते घरपोच करायचं अशी पण विक्री शहरातल्या लोकांच्या पर्यंत आपण करू शकतो
1: मग ते पाठवायसाठी एखादा टेम्पो विम्पो छोटासा आपल्या ह्याच्यात गावात
0: हा गावात आहेत बरेचसे त्यांचे असतील गावातल्या मुलांना पण काम होईल
2: मॅडम हे सांगताय तुम्ही पण ऑनलाइन विक्री करायची कशी ते पण
1: सुरुवात कशी करायची
0: आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे की आपण सोशल मीडियाचा वापर करायचं ठरलंय तर आपल्या कंपनीची स्वतःची एक वेबसाईट तयार केली पाहिजे
1: त्याची सगळी माहिती
0: बरोबर आहे त्या कंपनीमध्ये सगळं सगळं हा म्हणजे मला आता वाटतंय आकाशाबाला सगळंच कळलंय बरं का ते साईटवर आपलं आलं पाहिजे की कंपनी स्थापन करायचा तुमचा हेतू काय होता कंपनीचे तुमचे संचालक कोण आहे ती तुम्ही काय काय उत्पादन करतात कशा पद्धतीनं करता ती सगळी माहिती त्याचे फोटो असंच वेबसाईटवर टाकलं की आता लोक काय करतात की कुठलंही उत्पादनाची खरेदी करायची असेल तर त्या कंपनीची वेबसाईट चेक
1: करतात नाही
0: मग ते वेबसाईटवर आपलं सगळं असं छान छान दिसलं

0: पाहिजे आपण करतोच चांगलं तर दिसलं पण पाहिजे.
1: आमची पोरं तयार पण करतात अहो वेबसाईट.
0: होय तर मला मग तर काय घरातच आहे ना सगळं.
1: बरोबर
0: आहे. आपल्या स्वतःची कंपनीची वेबसाईट तयार करायला पाहिजे, बिझनेस ग्रुप तयार करायला पाहिजे, बिझनेस प्रोफाईल तयार करायला पाहिजे. तर ऑनलाईन विक्री म्हणजे फार काय अवघड आहे का? काहीच नाहीये. जसं आपल्या घरात बाकीचा माल येतो तसा आपला माल पण इतरांच्या घरामध्ये ह्या ऑनलाईन मार्केटिंग मार्फत जाऊ शकतो. आता ह्याला आणखीन बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की आपल्याला थोडस आपण कुठेही खरेदी करायला गेलो है की नाही तर आपल्याला काय दिसतो पुढे?
1: क्यूआर कोड का काय
0: स्कॅनर दिसतो, क्यूआर कोड दिसतो. तर आपलं पेमेंट, आता लोक खूप कॅश वापरत नाहीयेत त्यामुळे आपल्याला पेमेंट घेण्यासाठी माल विकतो तर पैसे आले पाहिजे. ते पैसे यासाठी आपल्याला डिजिटल पेमेंटची व्यवस्था केली पाहिजे, क्यूआर कोड केला पाहिजे, है की नाही. म्हणजे ऑनलाईन पेमेंट येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते आपल्या कंपनीला करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि ह्याच्यावर लक्ष ठेवायला पण माणसं ठेवली
2: पाहिजे.
1: खरंच ऑनलाईन येतंय का नाही, फसलोय का नाही, ह्याच्यावर पण लक्ष ठेवलं पाहिजे.
0: तुम्ही ते हातात मोबाईल असतो त्याच्यावर लक्ष ठेवू शकता काही अवघड नाही,
2: पण त्याचं थोडंसं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: खरं आता तुम्ही म्हटलं ना मुलं सगळं करतात, मुलांच्याकडनं शिकवून घ्या. काही गोष्टी तुम्ही मुलांना शिकवता, आता काही गोष्टी मुलांच्याकडनं शिकवून घ्या.
2: कसं आहे बाबा, किंवा सुरक्षित किती आहे, आपल्याच खात्यात येते का दुसरीकडे जाते, हे बघितलं पाहिजे.
0: बरोबर आहे.
1: पण मॅडम आता अजून एक म्हणजे, आता एवढं तुम्ही सांगितलं एवढं विक्री आपण करू शकतो, अशी विक्री करू शकतो, पण सगळ्यात भारी विक्री मॉडेल कुठलं?
0: आता आपण ते काय केलं पाहिजे की कुठल्या मॉडेलना आपण जायचं, म्हणजे सगळ्या मॉडेलचा आपण थोडासा अभ्यास करू किंवा चर्चा करू. आता बघा की तुमच्या कंपनीच्या मध्ये उत्पादित झालेला जो माल आहे तर तुम्ही डायरेक्ट कच्चा माल विकला तर त्याच्यामध्ये फायदा किती होणार आहे? थोडासा कमी होईल. का तर आपण डायरेक्ट कच्चा माल विकतो, त्याच्यावर काही प्रक्रिया करत नाही, काही नाहीये. डायरेक्ट शेतात काढतोय, डायरेक्ट विक्री करतोय. असा जर कच्चा माल विकला तर त्याच्यामध्ये थोडासा कमी फायदा मिळणार आहे. आपण त्याचंच थोडंसं व्यवस्थित स्वच्छ केलं आणि पॅकिंग करून त्याची विक्री केली तर काय होणार आहे? त्याच्यापेक्षा थोडासा जास्त, म्हणजे मध्यम फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आपण ते जे उत्पादन आहेत तर त्याच्यावर प्रक्रिया केली, अजून थोडंसं ब्रँडिंग केलं आणि त्याची विक्री केली तर काय होणार आहे? जास्त फायदा होणार
2: आहे. नाव दिलं तर विक्री जास्त
0: होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन आणि थेट ग्राहकांच्या मार्फत जर विक्री केली तर आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आता मी तुम्हाला सगळे विक्रीचे प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये आता तुम्ही काय करा की तुमचे जे काही सदस्य आहेत, संचालक आहेत, तर ह्यांची एकत्रित मीटिंग घ्या आणि त्याच्यामध्ये कुठलं मॉडेल चांगलं वाटतंय हे तुमच्यामध्ये ते ठरवून घ्या. पण मला वाटतंय की माझा सल्ला असा असेल की तुम्ही सगळ्यांनी विचार करून प्रयत्न करून ऑनलाईन आणि थेट विक्री केली तर त्याच्यामध्ये सर्वाधिक फायदा आपल्या कंपनीला मिळू शकेल.
1: आता मॅडम हे बघा, आता आम्ही मीटिंगा तर घेतोच ह्याच्या आणि त्या मीटिंगला तुम्ही पण या बरं का, तुम्ही समजून सांगाल आणि पटेल पण लोकांना.
0: नक्की नक्की, मी वेळ काढून येते कारण आता मला पण त्याच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला तुमचा उत्साह बघून.
1: पण मला एक सांगा, आता हे बघा काही काही वेळेला आमचं कसं झालेलं गटांच्या बाबतीत की काही काही गट झोपले कायमचे, म्हणजे उत्साहानं केलं थोडे दिवस पण नंतर कामच करायला मागना झालेत. म्हणजे हे कायम कंपनी टिकण्यासाठी किंवा कंपनीचं यश गाठण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते तुम्ही एकदा सांगा. काय वाकासा?
0: होय होय. म्हणजे थोडक्यात रकमा तुला असं म्हणायचंय की आमची कंपनी यशस्वीपणे चालण्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत?
1: बरोबर
0: बरोबर, हेच पाहिजे ना.
1: होय होय.
0: आता सगळ्यात महत्वाचं की एक 10 गोष्टी डोक्यात ठेवायच्या फक्त.
1: कोणत्या?
0: हा, तर त्यातली पहिली गोष्ट की आपलं जे उत्पादन आहे तर ते नियमित झालं पाहिजे. नाहीतर आत्ता माल उत्पादित केलाय पुन्हा मग त्या ग्राहकांना मध्ये मिळालाच नाहीये असं नको, तर सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. आपला जो माल उत्पादित करतोय तर त्याची गुणवत्ता नियंत्रित ठेवली पाहिजे. आपण चर्चा केल्याप्रमाणे एफएसआयचं लायसन पाहिजे, उद्यमची नोंदणी केली पाहिजे, व्यवस्थित त्या मालाचं ब्रँडिंग केलं पाहिजे, पॅकेजिंग केलं पाहिजे, डिजिटल मार्केटिंगसाठी आपण आपल्या कंपनी मार्फत प्रयत्न केला पाहिजे, आपल्याकडे ग्राहकांचा एक डेटाबेस पाहिजे,
1: सगळी ग्राहकांची माहिती साठवून.
0: बरोबर आहे. म्हणजे काय की जे आतापर्यंत तुम्ही कुणाकुणाला माल दिलाय, त्यांचा फीडबॅक काय आलाय, त्यांना आपला माल आवडला का, हा सगळा डेटाबेस आपल्याकडे पाहिजे. आपल्या जर माल कंपनीचा जास्त उत्पादित झाला तर ठेवायचा कुठं, तर त्यासाठी आपली गोदामाची व्यवस्था पाहिजे. त्याच्यानंतर की जर आपल्याकडे दुधाचे पदार्थ आपण विचार करतोय तर त्याच्यासाठी काही शीतगृहाची व्यवस्था आपल्याला करता येईल का, काही भाड्यानं घेता येईल का, हे आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर कंपनी यशस्वी व्हायची असेल, खूप वर्ष टिकायची असेल, तर आपल्याला हिशोब रेकॉर्ड हे सगळं व्यवस्थित नीट व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि आपली बाजारपेठ, महत्वाचे जास्त ग्राहक कुठं आहेत? शहरामध्ये. तुम्ही गावातले तर ग्राहक जे आहेत ते कॅप्चर केलेले आहेत, हा म्हणजे त्यांना आता तुमचा माल आवडतोय, त्यामुळे महत्वाचे ग्राहक कुठले आहेत तर शहरातले. तर शहरातली बाजारपेठ आपल्याला स्थिर ठेवता आली पाहिजे, त्यांना योग्य माल पाहिजे, मागणी तसा आपल्याला पुरवठा करता आला पाहिजे.

0: या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडल्या तर तुमची कंपनी यशाच्या शिखरावर चढायला अवकाश नाही. प्रत्येकाकडे वेगळी वेगळी जबाबदारी द्यायची,
1: सगळ्यांचा सहभाग त्यात असला पाहिजे.
2: बरोबर बरोबर. म्हणजे मॅडम आता आमची कंपनी चांगली चालणार तर
1: ठरलेलंच
2: आहे का नाही? तुम्ही लय भारी दिली माहिती आणि माहितीचा चांगला फायदा झालाय. तुम्ही येऊन गेलाय आणि महिलांमध्ये एक भारीच उत्साह निर्माण झालाय, त्यामुळे सगळी तयार आहेत. फक्त आता गरज आहे ती पुढे चालायची आणि तुमची कायम साथ लागणार आहे.
0: नाही नाही, माझी पण तुम्हाला नेहमी कायमची साथ असणार आहे. आणि तुमच्या कंपनीला खरंच खूप मनपूर्वक शुभेच्छा. तुमची कंपनी खूप चांगल्या उंच शिखरावर जाऊ देत, यशस्वी होऊ देत, हीच माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा.
2: आणि आम्ही तेव्हा ज्या शिखरावर जाणार तेव्हा तुमची साथ तितपर्यंत
0: असणार आहे. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही सगळेजण एकत्रपणे छान काम करा
1: आणि आम्हाला काही अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला विचारणार.
0: नक्की नक्की, कधी तुम्ही काळ्या रात्रीला मला फोन करा, कारण तुमचा उत्साह एवढा दांडगा आहे ना की मला काहीच अडचण नाही.
1: आता सुरूच करणार आम्ही सगळं ते.
2: या दोन चार दिवसात आम्ही मीटिंग घेऊन, जसे तुम्ही सगळे मुद्दे सांगितले का नाही ते सगळे मुद्दे मांडतो. तरी पण आपलं तुम्ही या, म्हणजे जरा विश्वास अजून जरा
1: सुरुवात चांगली होईल आमची.
0: चालेल चालेल, नक्की तुम्ही कधीही बोलू, आम्ही तयार आहे.
2: होय होय होय. बरं आता निघालं पाहिजे, तुम्हाला पण काम आहे, आम्ही पण जातो.
0: चालेल चालेल चला. धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद मॅडम.
3: आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं अवॉर्ड संस्था साताऱ्याच्या सचिव ऍडव्होकेट निलिमा कदम यांनी. आणि यात सहभागी होते श्रेया गोलीवडेकर, सुप्रिया मोरे आणि ऍडव्होकेट निलिमा कदम.
2: शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
3: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथे संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
4: अच्छा सीताराम जी, नहीं वो बात सही है आपकी, लेकिन
5: मैं भी वही कह रहा था आपको.
4: हाँ आप तो सही कह रहे थे, लेकिन ये अरे ये जोगिंदर सिंह जी कैसे अस्त व्यस्त से चले जा रहे हैं?
5: लगते तो वही है. ए, ए, ए, एक मिनट. अरे जोगिंदर सिंह जी, ओ जोगिंदर सिंह जी, सरदार जी.
4: ओ जी,
5: अरे क्या क्या झटका खाया है क्या आपने? कहाँ चले जा रहे हैं घबराए से?
4: ओ क्या बताऊं सीताराम जी, शुक्र करो कि मैं जिंदा हूं.
5: क्यों,
4: क्या हो गया?
5: क्या हो गया?
4: अरे यार खबर तो पढ़ी होगी आपने, टीवी पर देखी और सुनी भी होगी. हमारे पड़ोस में जो 6 मंजिला इमारत बनी थी ना, अचानक गिर पड़ी.
5: ओ जी, अरे रे रे, अरे रे रे.
4: हाँ जी.
5: अच्छा फिर तो उससे आपका क्या ताल्लुक?
4: ओ यार हम लोग जहाँ चाय पीते हैं ना,
5: हाँ, हाँ, हाँ, हाँ, हाँ.
4: मैं उसी के नीचे खड़ा चाय की दुकान से चाय पी रहा था.
5: हुआ क्या?
4: बस सिर्फ 1 मिनट पहले चाय पीकर वहां से बमुश्किल 100 कदम आगे बढ़ा हूंगा कि पीछे से जोर से धड़ाम की आवाज आई. मुड़कर देखा तो बिल्डिंग गिर गई थी.
5: अच्छा अच्छा.
4: हाहाकार मच गई. मलबे के नीचे दबकर 30 लोगों की मौत हो गई. बस 1 मिनट का फर्क है, अगर मैं वहां से ना हटा होता ना, मैं भी ऊपर वाले के पास पहुंच गया होता.
5: ओ, ओ, ओ, ओ, बड़ी बुरी खबर है.
4: भला हो वाहिगुरु का, उसने ऐन वक्त पर मुझे बचा लिया.
5: सचमुच जाको राखे साइया सरदार जी, मार सके ना कोई.
4: ओए जिसनू राखे रब तो उसनू चखे कौन.
6: क्या रब ने बचा लिया है? और वो जो 30 बेगुनाह मलबे के नीचे दबकर मर गए, उन्होंने रब का क्या बिगाड़ा था?
5: लेकिन राम गोपाल जी,
6: अरे सच्चाई ये है सीताराम जी कि वो बिल्डिंग अनऑथराइज थी.
5: अच्छा.
6: उसकी कंस्ट्रक्शन में भी घटिया माल का इस्तेमाल किया गया था. सीमेंट की जगह रेत खूब ज्यादा इस्तेमाल की गई थी. जाहिर है कि अथॉरिटीज के साथ मिलकर रिश्वतखोरी की गई, मोटी मोटी रकम ऊपर से नीचे तक बहाई गई और बिल्डिंग बनने दी गई.
4: जी बिल्कुल, आप बिल्कुल सही कह रहे हैं जी.
5: क्या बताएं सरदार जी, क्या माहौल हो गया है. इस भ्रष्टाचार ने तो बेड़ा गर्क कर दिया है पूरे माहौल का.
6: तो फिर रब ने इन भ्रष्टाचारियों को सजा क्यों नहीं दी? है वो तो सब देख रहा है ना, सब जानता है ना. और यही नहीं है जो जोगिंदर सिंह जी के घर के बाजू में हुआ है.
5: तो
6: एक और बुरी खबर है.
5: वो क्या है?
6: एक अनऑथराइज रेस्टोरेंट में आग लगने से वहां जन्मदिन मना रही एक लड़की और उसके साथी जलकर मर गए. जानते हो?

0: समझे
1: अज समझे।

0: रहना किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,

वर्षी ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत.